सुप्रभात श्रोते हो, मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर 24 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 14 जून 2026. सकाळचे 5:53 आणि 40 सेकंद झालेली आहेत. आमच्या प्रातकालीन सभेला मंगलवाद्यानं प्रारंभ करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 5:55 झाली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 38.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.5 अंशानं कमी होतं. तर किमान तापमान 28.8 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 5.3 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशतः अभ्राच्छादित राहील. काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 येणारी ही गाडी 3 मिनिटं उशिरा धावते आहे. 07008 रक्सेल चेरापल्ली स्पेशल मध्यरात्री 23:20 येणारी ही गाडी 7:26 उशिरा धावते आहे. 20482 तिरुचेरापल्ली जोधपूर हमसफर एक्सप्रेस 6:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 04113 प्रयागराज स्पेशल एक्सप्रेस 5:50 येणारी ही गाडी 1:50 उशिरा धावते आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस 7:10 येणारी ही गाडी 42 उशिरा धावते आहे. 11201 नागपूर शहाडोल एक्सप्रेस सकाळी 8:00 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 22137 प्रेरणा एक्सप्रेस 8:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12289 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर दुरंतो एक्सप्रेस सकाळी 8:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12410 गोंडवाना एक्सप्रेस 8:20 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस जी सकाळी 7:40 येणारी ही गाडी 57 उशिरा धावते आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस 8:35 आपल्या नियोजित वेळेवर. 61120 आमला नागपूर मेनू 8:45 आपल्या नियोजित वेळेवर. 12105 विदर्भ एक्सप्रेस 8:55 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 16032 अंदमान एक्सप्रेस सकाळी 9:00 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 61117 नागपूर आमला मेनू पॅसेंजर एक्सप्रेस सकाळी 9:10 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 22974 पुरी गांधीधाम एक्सप्रेस सकाळी 8:00 येणारी ही गाडी 1:14 उशिरा धावते आहे. 12113 नागपूर गरीब रथ एक्सप्रेस सकाळी 9:20 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस 9:20 22692 बेंगलोर राजधानी एक्सप्रेस 9:25 12101 ज्ञानेश्वरी डिलक्स 9:35 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 10:15 आपल्या नियोजित वेळेवर. 12669 गंगा कावेरी एक्सप्रेस 10:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम एपी एक्सप्रेस 10:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस 10:40 12844 अहमदाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस 10:50 12792 सिकंदराबाद एक्सप्रेस 11:00 आपल्या नियोजित वेळेवर. 12975 जयपूर एक्सप्रेस 11:05 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12809 हावडा मेल 11:15 येणारी ही गाडी 6 मिनिटं उशिरा धावते आहे. 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस 11:25 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचा दूरभाष क्रमांक 139 आपण संपर्क करू शकता. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:00 आहेत.

श्रोते हो, या भक्तिरचनेनंतर ऐकवीत आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सदाशिव अनंत शुक्ल यांचं भक्तिगीत. या भक्तिगीताला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना. या भक्ती रचनेनंतर ऐकवित आहोत पंडित शिवानंद पाटील यांच्या आवाजात संत जनाबाईंची रचना. या भक्तिरचनेला संगीत दिलं आहे शांक नील यांनी.

श्रोते हो अर्चना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत देशभक्तीपर गीत रचना. आशा भोसले यांच्या आवाजात ग. दि. माडगुळकरांची रचना, संगीत दत्त डावसेकर यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे पाहुरे किती वाट.

श्रोतेहो या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम अर्चना आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत होतात.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. चिंतन या कार्यक्रमात ऐका आनंद या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो आजच्या चिंतन या कार्यक्रमात आपण आनंद या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकणार आहोत.
1: आनंद आनंद जीवनातील एक अत्यंत महत्वाचे आणि अमूल्य रत्न आहे. प्रत्येक व्यक्तीला आनंद हवा असतो. तो मिळविण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. आनंद म्हणजे काय, याचा अनुभव कसा घ्यावा आणि तो कसा टिकवावा याबद्दल विविध मते असू शकतात. आनंद म्हणजे काय ही एक भावना आहे जी आपल्याला समाधानी असल्याची जाणीव करून देते. हा एक आंतरिक अनुभव आहे जो बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो. कधी कधी साध्या गोष्टीमध्येही आपल्याला मोठा आनंद मिळू शकतो. जसे की निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणे, मित्रांशी गप्पा मारणे किंवा एखादे आवडते काम करणे. आनंद तेथीचा मुखियासी वाचा बहिरे एकती काणी रे. आंधळ्यासी डोळे पांगळ्यासी पाय तुका मने वृद्ध होती तारुण्य रे. नाचत पंढरीये जाऊ रे खेळूया विठ्ठल रखुमाई पाहू रे विठ्ठल रखुमाई पाहू रे. वारकऱ्यांसाठी पंढरपूरची वारी एक आनंद सोहळा आहे. वारकरी पदोपदी आनंदाची अनुभूती घेत असतो. आनंद आणि सुख या दोन गोष्टीमध्ये फरक आहे. हा फरक अधोरेखित करताना मानने आणि अनुभवणे या दोन प्रक्रिया अतिशय महत्वाच्या असतात. मानवाने अशाश्वत सुखाच्या मागे लागण्याऐवजी शाश्वत आनंदाचा विचार करायला हवा. सुख मिळवायचे असेल तर आधी मिळालेल्या सुखामध्ये आनंद शोधता आला पाहिजे. म्हणजेच सुख अनुभवताना त्यात आनंद मानता आला पाहिजे तर सुख अनुभवाच्या पातळीवर पोहोचून खरा आनंद देते. आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाचे. तुकाराम महाराजांनी या अभंगात मानवी जीवनातील हर्ष सुख वाशा या भावस्थितीला अनुक्रमे खेद दुःख आणि निराशा अशा विरोधी कडा असतात. परंतु आनंदावस्थेला दुसरा विरोधी पर्याय संभवतच नाही. आनंद म्हणजे आनंद. या भाव अवस्थेला दुसरे कोणतेच तरंग फुटत नाहीत. संत कबीरदास नुसार खरा आनंद हा सांसारिक सुखात नाही तर आत्मसाक्षात्कारात आणि ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे. जी स्मरणे तय जगडरे सो मेरे आनंद कब मरह्यू कब देखू पूरण परमानंद. या ओळीनुसार मृत्यूचं भय सुद्धा आनंदाचे कारण होऊ शकते. जर मानवाने मृत्यूला आपल्या घरी जाणे समजले तर, कारण त्यातही परमानंद आहे. आणि म्हणूनच गदी माडगूकर म्हणतात, एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जर तारी हे वस्त्र मानसा तुझे आयुष्याचे. माणसाचे आयुष्य हे आनंद सुख व दुःख याने व्यापलेले आहे. खरं तर आनंद हा व्हायरल फीवर सारखा असतो जो पसरून पसरतो. एक आनंदी व्यक्ती अनेकांना आनंदी बनवते. निसर्ग ही आपल्याला आनंद देत राहतो. जसे की फूल सुगंध देत राहते तशीच गार वाऱ्याची झुळूक मनाला आनंद देते. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी निसर्गाच्या रंगाची उधळण पाहून मन प्रसन्न होते. निसर्ग आनंद देऊन आनंदित होतो. शेवटी बालकवी यांच्या ओळी आठवतात, आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोही कडे वरती खाली मोद भरे वायू संगे मोद फिरे. नभात भरला दिशांत फिरला जगात उरला मोद विहरतो चोही कडे आनंदी आनंद गडे आनंदी आनंद गडे. धन्यवाद.
0: श्रोते हो आताच आपण आनंद या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार ऐकलेत आजच्या चिंतन या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, चिंतन या कार्यक्रमात आनंद या विषयावर रेखा बर्डे यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता ऐकूया आमच्या केंद्रावरून आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:40 आणि दुपारी 2 शेतकरी बांधवांसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम प्रसारित होईल कृषीवाणी. या कार्यक्रमात आपण कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयी माहिती ऐकू शकाल. या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रसारित करण्यात येईल. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकू शकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि जैवविविधता या विषयावर प्राध्यापक बापूराव आंधळे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण दुपारी 2:10 करण्यात येईल. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 7:40 स्वरमंजिरी या कार्यक्रमात आकांक्षा चारभाई यांचं गायन आपण ऐकू शकाल. गीत आहे मनोज सोनेने यांचं, सादरकर्ते डॉक्टर विजयसिंग राजपूत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. 7:55 सुगम संगीत या कार्यक्रमात निलेश सावरकर यांचं मराठी भावगीत गायन आपण ऐकू शकाल. 9:00 सूचनापत्र. 9:30 मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सहेबा नेहल, सादरकर्त्या संगीता अरसपुरे. 10:00 हॅलो मन भवन हा फोन इन कार्यक्रम. 11:00 गात रहे मेरा दिल. 11:30 इंद्रधनुष्य अंतर्गत प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांचं पर्यावरण याविषयी भाषण आपण ऐकू शकाल. त्यानंतर श्रेयश मुंजे यांचं तबला वादन, सादरकर्ते सतीश रेवे. 12:00 वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 1:55 भावधारा आणि 1:45 भावधारा आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 2:30 नादब्रह्म, त्याचप्रमाणे 5:02 नादब्रह्म या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण करण्यात येईल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. 5:30 यू आणि या कार्यक्रमात IIT मधील प्रवेश प्रक्रिया याविषयी संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक संस्था नागपूरच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरच्या सहाय्यक संचालिका वैशाली कुंगले यांच्याशी चर्चा, सादरकर्ते अतुल साखरकर. त्यानंतर संध्याकाळी 6:30 ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप 2026 अंतर्गत भारत आणि पाकिस्तान संघादरम्यान ॲडबेस्टन बर्मिंगहॅम स्टेडियम इथं खेळल्या जाणाऱ्या T20 सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतून ऑप्टिव वर्णन आपण ऐकू शकाल. 7:15 ते 8:05 आणि 9:15 ते सामना संपेपर्यंत या कार्यक्रमाचं प्रक्षेपण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले. चांगले चढकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, आर

0: FBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
1: तर पैसे गमवाल.
2: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम सादर करीत आहोत कृषीवाणी. आजचा विषय आहे कापूस लागवड तंत्रज्ञान. या कार्यक्रमाचा भाग पहिला प्रसारित करीत आहोत निवेदक सचिन लाडोळे.
5: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कापूस हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड करत असताना मात्र आपल्याला अगदी पूर्वतयारी करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, कापूस हे जरी नगदी पीक असलं तरी त्याची पेरणी ही योग्य वेळी करणं, योग्य वाणाची निवड आणि महत्वाचं म्हणजे योग्य वेळी इतर घटकांचा पुरवठा जसं खत, पाणी, तण नियंत्रण, तर या सर्व गोष्टीवर कपाशीचं उत्पन्न ठरत असतं. आपल्या ठाऊक आहे की मध्य भारतामध्ये कापूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेतला जातो. आपल्या भागात कापूस हा काळ्या जमिनीमध्ये अधिक प्रमाणात पिकवला जातो. याव्यतिरिक्त निरनिराळ्या मातीमध्ये साधारणतः खोल ते अत्यंत खोल अशा काळ्या जमिनीमध्ये कपाशीची शेती ही फायद्याची ठरते. कापसाची लागवड करायची असेल तर जमिनीची मशागत ही आपण योग्य पद्धतीनं वेळेवर करावी. लक्षात घ्या, कीटकांचा जीवनचक्रावर जो परिणाम होत असतो तो लक्षात घेऊन आपण वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. साधारणतः जमिनीची रचना, रासायनिक गुणधर्म, उपलब्ध आर्द्रता तसंच अनेक प्रकारच्या सूक्ष्म जंतूचा प्रभाव हा या पिकावर पडत असतो. बरेचदा जमिनीत कीटक जे असतात ते वेगवेगळ्या अवस्थेत असतात आणि परिस्थितीनुसार शेतात आपण खोल नांगरणी करून त्यांना नष्ट करू शकतो. आणि म्हणूनच कडक उन्हाच्या दिवसांमध्ये जमिनीची आपण खोल नांगरणी दर 2 ते 3 वर्षांनी करून घ्यावी. खोल नांगरणी केली की काय होतं की जमिनीत असणाऱ्या किडींच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या बाहेरच्या वातावरणामध्ये येतात आणि मग त्या नष्ट होत असतात. याशिवाय कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव होतो आणि म्हणूनच सकारात्मक पद्धतीनं तण नियंत्रण करणं, सोबतच मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण करणं, यांत्रिकी पद्धतीद्वारे देखील आपण तण नियंत्रण करू शकतो. कपाशीची शेती ही जी विदर्भामध्ये पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि म्हणूनच आपण पीक पद्धतीचा योग्य अशा रीतीनं वापर केला पाहिजे. सरीवरंबा वाफा पद्धतीनं लागवड केली पाहिजे. आच्छादनाचा आपण उपयोग केला पाहिजे. महत्वाचं म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं कंटूरवर सरी पाडून जर आपण पेरणी केली तर अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक देखील चांगलं येऊ शकतं. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपण उताराच्या विरुद्ध दिशेनं सरी उघडून मातीची भर द्यावी. अशा काही उपाययोजना शेतकरी बंधूंनो अगदी आपण सुरुवातीच्या काळात जर केल्या तर निश्चितच कापूस लागवड ही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आपल्याला अनेक उपाययोजना शेतामध्ये करायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या हंगामात कपाशीपासून आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल. तर त्या उपाययोजना कोणत्या या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
4: कापूस लागवड तंत्रज्ञान याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकलीत. कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. निवेदक होते सचिन लाडोळे. आता ऐकवा हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. पुढील 24 तासात विदर्भ आणि आसपासच्या परिसरात आकाश अभ्राच्छादित राहील. विदर्भातील काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो थोड्याच वेळात ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ अप्पराव शेळके यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असून हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि जैवविविधता याविषयी बाबूराव आंधळे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोता हो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोता हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्त जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्त आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्त ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्त आहे किंवा साधी शिस्त आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्त आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्त सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्तचे 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्त, तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट, ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते, ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता होय, किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचक्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद
0: श्रोते हो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसार केले जातील.

0: मण्डलं सप्तक्रीडकपुरस्सरं पराजितम् इति वार्ताः।
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। श्रोते हो, यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत। श्रोते हो, एक निवेदन ऐका। हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन। उद्या सोमवार दिनांक 15 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6969400672560101 आणि 2529266। तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: आकाशवाणी
1: हृदय वीणेतून स्फुरणारी मंगलमय वाणी
0: 99.18% भारतीयांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी संजीवक वाणी आकाशवाणी
1: 146 बोली भाषा आणि 24 भाषा बोलणारी आकाशवाणी
0: राष्ट्रीय क्षेत्रीय स्थानीय आणि विदेश सेवा पुरवणारी प्रसारण वाहिनी आकाशवाणी
1: विश्वासार्ह बातम्या असो न्यूज ऑन एअर ऍप असो अद्ययावत वेब OTT पर्यंत 90 वर्षांचा हा प्रदीर्घ प्रवास
2: तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे आहे खास.

0: रेडिओ संपूर्ण देशाला एका समान सूत्रात बांधून ठेवतो आपल्या सर्वव्यापी परिचयाने.
1: ये आकाशवाणी है. देशातले अनेक रेडिओ क्लब एकत्रित करून 1927 साली IBC अर्थात इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीनं बॉम्बे स्टेशनहून भारतात प्रथम प्रसारण सुरू केलं.
0: नंतर 1930 ला इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, तर 1936 मध्ये ऑल इंडिया रेडिओ अशी स्थित्यंतर हळूवार गतीनं होत गेली.
1: 1957 मध्ये ऑल इंडिया रेडिओनं आकाशवाणी हे पेटंट नाव धारण केलं.
0: आपली आकाशवाणी जगातील एक मोठी प्रसारण संस्था,
1: बहुजनांना सुखवणारी, त्यांचं कल्याण करणारी आकाशवाणी ज्ञान आणि मनोरंजनासाठी आजतागायत कटिबद्ध आहे.

0: श्रोते हो, आपल्या व्यवसाय वाढीसाठी जितकं चांगलं मार्केटिंग तितकी चांगली विक्री हे एक सामान्य समीकरण आहे. आपल्या उत्पादनाबद्दल त्याच्या वेगळेपणाबद्दल ग्राहकाला आकर्षित करण्याची ही सुवर्ण संधी देत आहे आकाशवाणी नागपूर केंद्र. तेव्हा श्रोते हो, त्वरा करा. तुमच्या उत्पादनाला जाहिरातींच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी संपर्क साधा आकाशवाणी मार्केटिंग विभाग सिव्हिल लाईन्स नागपूर यांच्याशी. फोन नंबर आहे 0712-254-8271. नव्या आशा, नव्या दिशा,
1: नवी क्षितिज.

0: नव्या वाटा
1: देतोय तुमच्या पंखांना उडण्याची आस, युवकांच्या सर्वांगीण विकासाची धरून या कास,
2: कला साहित्य आणि करिअरला फुलू द्या जोमात,
0: मांडून या आपले विचार आपल्याच आवडत्या युववाणी कार्यक्रमात।
1: तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूरची निर्मिती असलेला युववाणी कार्यक्रम 585 kHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर दर गुरुवारी संध्याकाळी 5:30
2: तर ऐकायला विसरू नका युववाणी कार्यक्रम।
3: दूरदर्शन संच ज्यांचे घरी,
4: देशात परदेशातही आपली मायबोली कानी पडी,
3: अशी आहे ही DTH आकाशवाणी वाहिनी।
4: गुणवत्ता प्रसारणाची अव्वल दर्जाची
3: अहर्निश सेवा श्रोत्यांच्या आवडीची
4: FM रेनबो आणि FM गोल्ड व्यतिरिक्त नागपूर आणि पुणे केंद्राचे
3: मराठी भाषेतील निवडक कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केले जातील।
5: प्रसारण सेवा DTH ची तुम्हा आम्हा सर्वांची।
6: जनमनाची वाणी नागपूर आकाशवाणी, मध्यम लहरी 512.8 म्हणजेच 585 kHz वर नागपूर आकाशवाणी ऐकत रहा, जनसामान्यांची वाणी नागपूर आकाशवाणी।

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तत्पूर्वी 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कृपया कुठेही थुंकू नका आणि रोगराईला आमंत्रण देऊ नका. वाहन चालवत असाल किंवा रस्त्याने तुम्ही चालत असाल तेव्हा कृपया वाहतुकीच्या सगळ्या नियमांचं पालन करा. मोबाईलवर अजिबात बोलू नका. वाहतुकीचे नियम पाळा. अपघात टाळा. श्वान प्रेमींसाठी पण एक सूचना आहे, विनंती आहे. आपलं श्वान रस्त्याने नेत असताना ते इतरांच्या घरासमोर घाण करणार नाही याची काळजी नक्की बाळगा. श्वानावर प्रेम असू द्या पण सार्वजनिक स्वच्छता पाळणं हे पण आपलं कर्तव्य आहे याचं भान ठेवा.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र, 179 टँकरद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा. आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारतीय लष्कराने बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज व्यक्त केली. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडमध्ये त्या काल बोलत होत्या. अधिकारी छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्ये आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय, तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते, असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे, असं त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVS ने शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदली पात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSE राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSE स्पष्ट केलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर परिसराच्या शाश्वत विकासासाठी प्रस्तावित भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया आणि भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा आढावा घेतला. या प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचं जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा आणि पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना फडणवीस म्हणाले,
1: हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे, त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल, असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतोय. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल.

0: लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो, असा निसर्ग हा इथे पाहायला.
1: या सर्व विकास कामांमुळे भविष्यात भीमाशंकर इथं येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पट वाढेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 10.5 एकर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात 150 घरांचं नियोजित पुनर्वसन, 40 हून अधिक व्यावसायिक घटक, वारसा प्रवेशद्वार, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसंच रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते भीमाशंकर येथील मुख्य मंदिरासमोर नव्यानं बांधण्यात आलेल्या सभामंडपाच्या चावीच्या दगडाची विधिवत पूजा तसंच ब्रह्मध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मंदिराचे विश्वस्त आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. पुण्यातील खडकवासला इथलं केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र आज आपला 110वा स्थापना दिवस साजरा करत असून यानिमित्त केंद्राच्या वतीनं मुक्त दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रात देशातील विविध धरणांचा अभ्यास करण्यात येतो. या केंद्राबाबत अधिक माहिती देताना प्रभारी संचालक अनिल पुरोहित म्हणाले,
2: आमचे वैज्ञानिक संशोधन आणि अभियांत्रिकी उपाययोजना देशातील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाप्रकल्पांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. मुंबई आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांसारख्या प्रमुख सागरी केंद्रांचा विकास, पंतप्रधान गतिशक्ती कार्यक्रमाच्या अंतर्गत वाढवण इथले महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड महाबंदर, तसेच मुंबईला नवी मुंबईशी जोडणारा अटल सेतू आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यासारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातील अद्भुत प्रकल्पांसाठी केलेले अभ्यास भारताच्या विकासाला बळकटी देत आहे. आमचे विशेष अभियांत्रिकी मॉडेल्स देशाच्या महत्वपूर्ण संरक्षण आणि जहाज बांधणी सुविधांमध्ये, विशेषतः कोचीन इथे स्वदेशी बनावटीच्या INS विक्रांतच्या निर्मितीमध्ये मोलाची भूमिका बजावत आहे. भारतात 6,000 हून अधिक मोठे धरणी असून या बाबतीत भारत जगात 3रा क्रमांकावर आहे, त्यामुळे त्याची सुरक्षितता निश्चित करणे ही एक राष्ट्रीय प्राथमिकता आहे. गेल्या 110 वर्षांपासून CWPRS ने भारत तसेच अफगाणिस्तान, भूतान आणि नेपाळ यासारख्या शेजारील देशांमधील धरणांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन आणि पुनर्वसन करण्यासाठी प्रगत जल अभियांत्रिकी अभ्यास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
1: आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 निमित्त आयुष मंत्रालयाच्या वतीनं आणि एका खासगी कंपनीच्या संयुक्त विद्यमानं आज सकाळी पुणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड आदी ठिकाणी सकाळी 6:15 ते 7:15 या वेळेत ऑनलाईन योगसत्र आयोजित करण्यात आलं आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीची होत असलेली झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे दीर्घकालीन जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या MBBS पहिल्या तुकडीने घवघवीत यश संपादन करत 98.94% निकालाची नोंद केली आहे. 95 पैकी 94 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अधिष्ठाता डॉ अनंत दवंगे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहकारी पतसंस्था चळवळ अधिक विश्वासार्ह होण्याकरता अभ्यासपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रम आणि विभागवार उपकेंद्र उभारण्यावर भर देणार असल्याचं पटवर्धन यांनी म्हटलं आहे. संगीत नाटक अकादमी, संस्कृती मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं प्रदान करण्यात येणारा उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2024 महाराष्ट्रातील युवा ठाकर आदिवासी लोककलावंत बाळकृष्ण गणपत मसगे यांना जाहीर झाला आहे. कळसूत्री बाहुल्या आणि चित्रकथी यांसारख्या लोप पावत चाललेल्या ठाकर आदिवासी लोककलांच्या संवर्धनासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्याला विलंब होत असल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. सध्या 174 गावे आणि 480 वाड्या अशा एकंदर 654 ठिकाणी 179 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाऊस आणखी लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. क्रिकेट. धर्मशाला इथं काल झालेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. पावसामुळे हा सामना 25 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने रहमनुल्ला गुरबाजच्या आक्रमक शतकाच्या जोरावर 194 धावा केल्या, तर भारताकडून हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी प्रत्येकी 3 बळी घेतले. धावांचा पाठला करताना भारतीय कर्णधार शुभमन गिल यानं नाबाद 84 धावांची खेळी साकारली. मालिकेतील दुसरा सामना येत्या बुधवारी लखनौ इथं खेळवण्यात येणार आहे. हवामान. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या.

भारतीय लष्कराने भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स स्लोवाकिया दौऱ्यावर, G7 परिषदेत देखील सहभागी होणार. भीमाशंकर हेरिटेज वाडी प्रकल्पामुळे पर्यटन आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी गती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. नाशिक जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र, 179 टँकर्सद्वारे 654 ठिकाणी पाणी पुरवठा आणि 50 षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा अफगाणिस्तानवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी घेतलेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।
3: हे आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी। 7:22 होत आहेत। ऐकूया आजचे दिनविशेष। आज 14 जून जागतिक रक्तदाता दिन। रक्ताची गरज आणि रक्तदानाच्या महत्वाविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आजच्या दिवशी म्हणजे 14 जून 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यामध्ये अनाथ बालिकाश्रम या संस्थेची स्थापना केली। तर 14 जून 1907 साली नॉर्वे देशामध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला। 1444 साली नीळ कंथा सोमायाजी भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा जन्म। तर ब्रिगेडियर राजेंद्र सिंह महावीर चक्र सन्मानित माजी भारतीय सेनाधिकारी यांचा जन्म 1899। दिवान प्रेमचंद माजी भारतीय लष्कर प्रमुख अधिकारी यांचा जन्म 1916। तर 14 जून 1967 साली कुमार मंगलम बिर्ला अर्थात प्रसिद्ध भारतीय उद्योगपती आणि आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष यांचा जन्म। मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचं स्मृतिदिन 1916 साली। तर 1989 साली सुहासिनी मुळगावकर प्रसिद्ध मराठी अभिनेत्री यांचं निधन झालं। हे होते आजचे दिनविशेष।

मैत्रिणींनो, दिनांक 14 जून 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकू शकाल बालिका आणि महिला यांच्यासाठी असणारे सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: ای
1: اپلی مرانی
0: ابی جا مراتی
1: اپلی
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आत्तापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आत्तापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: श्रोते हो नमस्कार.
2: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
3: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन ना ह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
2: सुरुवात होणार
3: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण, मूल द्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र, मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांदृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे.
2: सर, आत्ता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत? म वरून सुरुवात होणार आहे.
3: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दी माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर, किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील या

0: 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
1: अभिजात मराठी आपली मराठी. अभिजात मराठी
2: आपली मराठी.
1: अभिजात मराठी.

0: राजखंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 मध्ये सुमारे 845 नोंदी आहे आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्त्वाच्या आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण? जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या, म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख कराल अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात, म्हणजे 1995 साली हा खंड प्रकाशित झाला, तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्यविषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्त्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्त्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेलं आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 मध्ये आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो? म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी

0: विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्त्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्त्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्यविषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्यविषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्त्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्दव्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्त्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर. डॉक्टर दत्तात्रय घोलप सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.

0: lagi.
1: Papili Marathi.
0: Abhija Marathi.
1: Papili Marathi.
2: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज
3: श्रोते हो, आत्ताच आपण अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून ऐकलात. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वरमंजरी. या कार्यक्रमात ऐका मनोज सोनेने यांचं गीत. गायक कलाकार आहेत आकांक्षा चारभाई. सादर करते डॉक्टर विजयसिंग राजपूत.

0: गीतकार आहेत मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे, गायक कलाकार आहेत आकांक्षा चारभाई. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मनोज सोनोने यांचं मनोगत.
1: श्रोते हो नमस्कार. आज जे गीत आपण ऐकणार आहात त्याबद्दल सांगायचं म्हणजे या गीतात तरुणीच्या भावभावनांना मानण्याचा प्रयत्न केला आहे. विरह, अंतर्मनातील वेदना, आकांक्षा, दुःख आणि त्या दुःखावर प्रियकराची फुंकर पडताच तिचं मन कसं उधळायला लागतं हे सांगण्याचा प्रयत्न आहे. ती जेव्हा प्रियकराला प्रथम बघते तेव्हा त्याच्या डोळ्यातलं गुपित तिला कळलेलं असतं. कळत नकळत प्रियकराच्या झालेल्या स्पर्शानं तिच्या अंगावर रोमांच उभा राहतो. ती मोहरून जाते आणि हा स्पर्श तिला मग हवा हवा असा वाटू लागतो. त्या स्पर्शात तिला प्रेम, आपलेपणा आणि सुखाची अनुभूती मिळते. जणू रात्रीला तोच तिच्या कुशीत निजलेला आहे असे भासही तिला होतात. त्या स्पर्शातील भावना आणि प्रेम याची ओढ वाढत जाते आणि तिच्या यौवनाचा बहर फुलत जातो. परंतु तिच्या मनात एक खंतही दडलेली आहे. जीवनातील आनंद, प्रेम आणि समाधान तिला पूर्णपणे अनुभवता आलेलं नाही. प्रेमात ओले होऊनही ती कोरडीच असते. म्हणूनच ती आपल्या मनात दडवलेल्या भावना व्यक्त करताना म्हणते, तू ओळखून घेणा माझ्याच कस्तुरीला, फाया तुझ्याच साठी माझ्या कुपित आहे. तिच्या अंतकरणात साठवलेलं प्रेम ती प्रियकरासाठी जपून ठेवते आणि त्यानेच त्या भावनांचा स्वीकार करावा अशी तिची मनोमन इच्छा आहे. तिला पावसात मनमुरादपणे भिजायचं आहे, चिंब व्हायचं आहे. पावसाच्या सरी अंगावर कोसळल्या तरी अंग काही चिंब झालेलं नाही. सख्याचा विरह तर सोबत आहेतच, याचं दुःखही तिला आहे. जगात दुःख आहे. ती आरशात स्वतःला न्याहाळते. आरशातलं स्वतःचं प्रतिबिंब बघून ती भ्रमात पडते आणि तिच्या ओठात दबलेले शब्द कंठातून गीतरूपानं येऊ लागतं. ओठात बंद झाले शब्दात ले तराणे, सांगू कसे तुला मी, कंठात गीत आहे. हे दुःख आरशाचे जाणून कोण गेला, प्रतिबिंब पाहते मीही भ्रमात आहे. एकूणच या गीतात प्रेम, विरह, स्त्री मनातील कोमल भावना, अपूर्णतेची वेदना आणि प्रेमाच्या प्रतीक्षेतील तगमग याचं काव्यमय आणि भावनिक चित्रण केलेलं आहे.

0: श्रोते हो, आताच आपण मासिक गीतांचा विशेष कार्यक्रम ऐकलात, स्वरमंजिरी. गीतकार होते मनोज सोनोने, संगीतकार अमोल उरकुडे आणि गायक कलाकार होत्या आकांक्षा चारभाई. सात संगत अशी होती: तबला निखिल मडावी, सिंथेसायझर सौरभ किल्लेदार, ऑक्टोपॅड रोमित गलांडे, गिटार आदित्य प्रधान. या कार्यक्रमाचं संयोजन केलं होतं मोनाली शेंडे यांनी. निर्मिती सहाय्य होतं अवनिंद्र शेवलीकर यांचं आणि सादरकर्ते होते डॉ विजयसिंग राजपूत. ही नागपूर आकाशवाणी केंद्राची निर्मिती होती.
1: श्रोते हो, आत्ताच्या वर्णन स्वरमंजिरी या कार्यक्रमात आकांक्षा चारभाई यांचं गायन ऐकलं. सादरकर्ते होते डॉ विजयसिंह राजपूत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 7:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. श्रोते हो, आज सुगम संगीत या कार्यक्रमात ऐका निलेश सावरकर यांचं मराठी भावगीत गायन.

श्रोतेहो, आत्ताच आपण सुगम संगीत या कार्यक्रमात निलेश सावरकर यांचं मराठी भावगीत गायन ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोतेहो, थोड्याच वेळात ठीक 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या, त्यानंतर 8:15 मॉर्निंग न्यूज या इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात या हिंदी बातम्या. कृपया बातम्यांसाठी प्रतीक्षा करा.

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत.

आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMAच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ V.नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील -129 ते 121 सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझ

0: मधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतींमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगरं तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे. अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिजनं काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 512.8 म्हणजेच 585 kHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 8:40 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात ग दि माडगुळकर यांची गीतरचना. या गीतरचनेला संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे अन्नपूर्णा.

वैशाली सामंत आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात बापू वीरू वाटेगावकर या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत. गीत जगदीश खेबुडकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे बाळ पळसुळे यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. यानंतर ऐकवीत आहोत कथा ही राम जानकीची या चित्रपटातील गीतरचना. गीत गदी माडगुळकर यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे यशवंत देव यांनी. स्वर सुधीर फडके यांचा आहे.

बंदीवानी मी या संसारी या चित्रपटातील गीत रचना ऐकवित आहोत. स्वर आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांचं आहे. गीत रचना जगदीश खेबुडकर यांची आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोते हो, या गीतरचनेबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

नागपूरकरांनो, घरातील ई कचरा बाहेर काढा. महानगरपालिकेच्या मेगा स्वच्छता मोहिमेअंतर्गत 14 जूनला 75 केंद्रावर ई कचरा संकलन. जागतिक पर्यावरण दिन ते 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरात मेगा स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. नागपूर महानगरपालिकेने नागरिकांना एकत्र आणून परिसर स्वच्छ आणि हिरवागार बनविण्यासाठी या 15 दिवसांच्या विशेष मोहिमेची सुरुवात

0: केली आहे. या मोहिमेचा एक अत्यंत महत्वाचा भाग म्हणून महापौर आणि महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार येत्या 14 जून 2026 रोजी शहरात महानगरपालिका मुख्यालयामध्ये एक महानगरपालिकेचे 10 क्षेत्रीय कार्यालय, महानगरपालिकेच्या शाळांमध्ये 29 आणि महानगरपालिकेचे ग्रंथालयामध्ये 25 आणि RRR अर्थात रिड्यूस रियूज आणि रिसायकल सेंटर येथे 10 असे 75 ई कचरा अर्थात ई वेस्ट संकलन केंद्र उभारण्यात येत आहेत. एकाच दिवशी विशेष मोहीम दिनांक 14 जून 2026 रोजी रविवारी वे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुमच्या जवळच्या या 75 केंद्रांवर जमा करा. ई कचरा नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागात 75 संकलन केंद्र ई वेस्ट कलेक्शन सेंटर्स तयार करण्यात आली आहेत. आपला परिसर स्वच्छ सुंदर आणि आरोग्यासाठी सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी आपल्या घरातील कार्यालयातील सर्व निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू साहित्य कचऱ्यात न फेकता किंवा घरात साठवून न ठेवता 14 जून रोजी आपल्या परिसरातील महानगरपालिकेच्या ई वेस्ट कलेक्शन सेंटरवर जमा करून या महास्वच्छता मोहिमेत आपले योगदान द्यावे असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन ऐका. हॅलो डॉक्टर, या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाविषयीचं निवेदन. उद्या सोमवार दिनांक 15 जून 2026 सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529 2666. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 15 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

0: हेलो
1: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
0: पुन्हा
1: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
2: 10 लाख द्या, वाचाल.
0: सर, एवढे कुठून आणणार?
2: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
0: सर, 2 लाख
3: काय झालं बाबा?
0: बेटा, हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले.
1: अरे
0: ठेवला.
3: बाबा घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
0: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
0: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क राहा.
6: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:05 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष. आजचा विषय आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे 12 वर्ष. निवेदक हेमांगी कुलकर्णी.
7: नमस्कार श्रोते हो, वृत्तविशेषच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची 12 वर्षांची वाटचाल, कल्याणापासून सर्वांगीण सक्षमीकरणाकडे, याविषयी एक आढावा घेऊ.

0: जाणार आहोत. गेल्या 12 वर्षात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं देशातील अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, विमुक्त आणि भटक्या जमाती, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी व्यक्ती तसंच इतर वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजनांद्वारे व्यापक कार्य केलं आहे. 2014 पासून आजपर्यंत मंत्रालयाच्या विविध उपक्रमांचा लाभ देशातील 11 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना मिळाला आहे. या कालावधीत पारंपरिक कल्याणकारी दृष्टिकोनातून पुढे जात तंत्रज्ञान आधारित, पारदर्शक आणि अधिकारधिष्ठित व्यवस्थेकडे वाटचाल करण्यात आली आहे. शैक्षणिक सहाय्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि परिणामकारक करण्यासाठी मंत्रालयानं बहुपदरी डिजिटल यंत्रणा विकसित केली. आर्थिक वर्ष 2021-22 पासून आधार संलग्न बँक खात्यांमार्फत थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी प्रणाली पूर्णपणे लागू करण्यात आली, त्यामुळे निधी वितरणातील विलंब आणि गळती कमी होण्यास मदत झाली. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत 6,12,00,000 अधिक विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. यासाठी 46,581,54,00,000 रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. याशिवाय प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेद्वारे 2,99,00,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य देण्यात आलं. या योजनेसाठी 4,893,03,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. ओबीसी, आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आणि विमुक्त भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री यशस्वी अर्थात पीएम यशस्वी योजनेअंतर्गत आर्थिक मदत, वसतिगृह सुविधा तसंच गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या योजनेअंतर्गत 1,69,00,000 अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून त्यासाठी 15,555 कोटींपेक्षा अधिक रुपयांचा खर्च आला आहे. याशिवाय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयातर्फे महापुरुषांच्या आणि थोर व्यक्तींच्या जयंती देखील साजऱ्या करण्यात येतात. यंदा महात्मा ज्योतिबा फुले यांचं 2 शताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. 11 एप्रिल 2026 ते 10 एप्रिल 2027 या काळात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ वीरेंद्र कुमार यांनी वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे अशी माहिती त्यांच्या जयंती वर्षानिमित्त दिली.
1: महात्मा ज्योतिबा फुलेजीने ऐसे समय पर जब शिक्षा पर केवल कुछ लोगों का अधिकार था और बेटियों को मातृशक्ति को शिक्षा से वंचित रखा जाता था, हमारे दलित बंधु हमारे वंचित बंधुओं को भी शिक्षा से वंचित रखा जाता था, तो उन्होंने समता, समानता और शिक्षा का अधिकार, शिक्षा पर केवल कुछ लोगों का अधिकार नहीं हो बल्कि शिक्षा सभी को मिलना चाहिए, कोई भी पीछे नहीं छूटना चाहिए, उन्होंने अपनी धर्मपत्नी सावित्रीबाई फुले जी के माध्यम से पहला बालिका विद्यालय प्रारंभ कराया. और वो प्रारंभ करने में उन्होंने समाज का बहुत सारा विरोध भी सहन करना पड़ा, लेकिन उन्होंने सारे विरोध को दरकिनार करते हुए बालिका शिक्षा को आगे बढ़ाया. हमारे वो बंधु जो शिक्षा से वंचित रहे थे उनको भी शिक्षा के साथ में जोड़ने का उनको अवसर प्रदान किया. उनका कहना था कि समाज में सभी को समानता के साथ में जीने का अधिकार मिलना चाहिए, आगे बढ़ने का अधिकार मिलना चाहिए, गरिमा के साथ में जीवन जीने का अधिकार मिलना चाहिए. उनके द्वारा जो अलग जगाई गई, आज 200 साल निकल जाने के बावजूद भी आज महात्मा ज्योतिबा फुले और सावित्रीबाई फुले के लोगों के दिलों में उनके द्वारा जगाई गई अलग आज भी एक क्रांति की भांति जो है ना वो चल रही है. और उनकी जयंती को माननीय पंत प्रधान जी के आह्वान पर पूरे देश में पूरे वर्ष भर भी और महात्मा ज्योतिबा फुले जी की जयंती को लेकर के 200वीं जयंती है, कई गतिविधियों का आयोजन, कई कार्यक्रमों का आयोजन देश भर में होने वाला है.
0: सामाजिक न्याय अधिक प्रभावीपणे सुनिश्चित करण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. या सुधारणांमुळे विशेष न्यायालयांची स्थापना, पीडितांच्या हक्कांसाठी स्वतंत्र यंत्रणा आणि आर्थिक सहाय्याच्या रकमेतील वाढ यासारख्या उपाययोजना करण्यात आल्या. 2014 पासून आतापर्यंत अत्याचारग्रस्त 7,26,000 नागरिकांना थेट सहाय्य देण्यासाठी 5,012,17,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. व्यसनमुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून देशव्यापी जन

0: जागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. या अभियानाच्या माध्यमातून 26,28,00,000 अधिक नागरिकांपर्यंत पोहोचण्यात आलं असून त्यामध्ये 9,56,00,000 युवकांचा समावेश आहे. विविध आध्यात्मिक संस्था, सामाजिक संघटना आणि डिजिटल व्यवस्थांच्या माध्यमातून या मोहिमेची अंमलबजावणी करण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांसाठी राबवण्यात येणाऱ्या अटल वयो अभ्युदय योजनेअंतर्गत वृद्धांच्या सेवेकडे केवळ कल्याणकारी उपक्रम म्हणून नव्हे तर त्यांच्या अधिकारांच्या दृष्टीनं पाहण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय वयोश्री शिबिरांच्या माध्यमातून 8,53,000 अधिक ज्येष्ठ नागरिकांना 46,32,000 मोफत सहाय्यक उपकरणांचं वितरण करण्यात आलं. या उपकरणांमुळे ज्येष्ठ नागरिकांचं दैनंदिन जीवन अधिक सुलभ होण्यास मदत झाली आहे. तसंच एल्डर लाईन या 1,4,5,6,7 क्रमांकाच्या राष्ट्रीय हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या 29,00,000 अधिक तक्रारी आणि मदतीच्या विनंत्यांचं यशस्वीपणे निराकरण करण्यात आलं आहे. तृतीयपंथी व्यक्तींच्या सन्मानपूर्वक जीवनासाठी आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक सक्षमीकरणासाठी स्माईल योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राष्ट्रीय पोर्टलच्या माध्यमातून तृतीयपंथी नागरिकांना कायदेशीर आणि सामाजिक ओळख मिळवून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आजपर्यंत 33,189 ओळख प्रमाणपत्र जारी करण्यात आली आहे. तसंच निवारा आणि पुनर्वसनासाठी गरिमागृह केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या चौकटीत लिंग पुष्टीकरणाशी संबंधित वैद्यकीय प्रक्रियांचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे तृतीयपंथी व्यक्तींना आरोग्य सेवा अधिक सुलभ झाली आहे. आर्थिक स्वावलंबनाला चालना देण्यासाठी अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय घटकांसाठी स्वतंत्र व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्यात आले. व्हेंचर कॅपिटल फंड फॉर शेड्यूल कास्ट आणि व्हेंचर कॅपिटल फंड फॉर बॅकवर्ड क्लासेस च्या माध्यमातून एकत्रितपणे 750 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या माध्यमातून विविध व्यवसाय उपक्रमांना चालना मिळाली असून रोजगार निर्मितीलाही हातभार लागलाय. याशिवाय स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी नमस्ते योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेचा उद्देश गटार आणि सांडपाणी व्यवस्थेतील स्वच्छता प्रक्रियेचं संपूर्ण यांत्रिकीकरण करणं हा आहे. यामुळे हातानं मैला साफ करण्याच्या पद्धतींना पर्याय उपलब्ध होतो आहे. नमस्ते योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षित आणि सन्मानजनक कार्य परिसर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 2,383,06,00,000 रुपयांच्या सवलतीच्या वित्तीय सहाय्याची तरतूद करण्यात आली आहे. देशभरातील 3,42,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या व्यावसायिक सन्मानाचं संरक्षण करण्यासाठी या उपक्रमाचा उपयोग होतो आहे. गेल्या 12 वर्षांच्या कालावधीत सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं विविध योजनांद्वारे तंत्रज्ञानाचा वापर, थेट लाभ हस्तांतरण, कायदेशीर संरक्षण, आरोग्य सुविधा, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मान या सर्व घटकांना एकत्रितपणे जोडण्याचा प्रयत्न केलाय. विविध वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं राबवण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे सामाजिक न्यायाची संकल्पना केवळ कल्याणकारी योजनांपुरती मर्यादित न राहता सक्षमीकरण, अधिकार आणि संधींच्या विस्ताराशी जोडली गेली आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंत, सामाजिक संरक्षणापासून आरोग्यसेवेपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपासून तृतीयपंथी व्यक्तींपर्यंत विविध स्तरांवर केलेल्या या प्रयत्नांमुळे सर्वसमावेशक विकासाच्या दिशेनं मंत्रालय सातत्यानं काम करत आहे. आताच आपण वृत्तविशेष या कार्यक्रमामध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाची 12 वर्षांची वाटचाल याचा आढावा ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागाची प्रस्तुती होता. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचंही नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:16 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांच्या आवाजात सुधीर नांदोडे यांचं गीत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे अनिल मोहिले यांनी. आणि चित्रपटाचं नाव आहे घोळात घोळ.

आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजात कळतय पण वळत नाही या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत. गीत चिंतामणी पोद्दार यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे बाळ पळसुळे यांनी.

0: डिनर पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, इथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाण पारवाना सतर्क करा.
4: श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत आशा भोसले यांच्या आवाजात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. या गीतरचनेला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे कार्तिकी.

श्रोते हो या गीत रचनेबरोबरच मराठी चित्रपटसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथेच संपत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 9:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचा विषय आहे पावसाळ्यातील आजार आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सहमा नेहाल. सादर करते आज संगीता आरसपुरे. ऐकूया तर मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम.
1: सादर करीत आहोत कार्यक्रम मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हॅलो डॉक्टर. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर.
2: श्रोते हो नमस्कार. मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कोराडी रोड नागपूर प्रस्तुत हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण पावसाळ्यातील आजार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर सहबा आसिम नेहाल. नमस्कार डॉक्टर.
3: नमस्कार
2: डॉक्टर. बारिश के मौसम में होने वाली बीमारियों के बारे में आज हम जानने वाले हैं, तो सबसे पहले मुझे ये क्वेश्चन आता है कि बारिश के मौसम में इतनी बीमारियां क्यों बढ़ जाती है, क्या रीजन होता है?
3: तो ये एक अच्छा क्वेश्चन है कि बारिश का हम सबको इंतजार रहता है. इस भीषण गर्मी के बाद ऑब्वियसली हम वेट करते

0: काय करता आपण?
1: माझ्या टेलरचे दुकान आहे मॅडम.
0: अच्छा, आज कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला?
1: वादर वाळा सुटला ग, वाऱ्यानं पाऊस सुटला ग, असं वाळा.
0: अच्छा, पावसाची वाट चालू आहे म्हणून तुम्हाला आज हे गाणं ऐकायचंय.
1: पावसाळा आता लवकर चालू झाला पाहिजे म्हणून सगळा
0: बरोबर बरोबर
1: हे आहे की बा लवकर पाणी आला पाहिजे म्हणून शनी रेडिओमध्ये गाणं बी देणार, सगळे लोक ऐकतील.
0: हा
1: आणि पावसाची आठवण येऊन जाईल सगळ्याला.
0: बरोबर, यावेळेला उन्हानी काली सगळ्यांची लाही लाही केली आहे.
1: हो मॅडम, यावेळी यावर्षी पुष्कळ होऊन तपली आणि वेळ बी थोडा जाऊन झाला जास्त.
0: बरोबर बरोबर, नाही लवकरच आता पाऊस येईल अशी आपण अपेक्षा करूया.
1: हा हा,
0: ऐकत आहोत तुमच्या आवडीचं गीत.

0: हॅलो,
1: हॅलो.
0: नमस्कार. हॅलो, मनभावन या कार्यक्रमात स्वागत.
1: हा, मी मनीष बुर्डे बोलत आहे. हॉटेलनं विदर्भाचे छोटा लहान पंढरपूर.
0: हाँ, काय करता आपण मनीष सर?
1: मी कारागिरी करते हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये.
0: अच्छा, कोणतं गाणं ऐकायचं आपल्याला?
1: लय भारी पिक्चरचं माऊली माऊली म्हणून गाणं आहे.
0: अच्छा, माऊली माऊली. का बरं आवडतं पण हे गाणं तुम्हाला?
1: देवळ गाणं आहे, श्री गुण पंढरकरचे गाणे आवडतात. आज एकादशी आहे, चांगला दिवस आहे.
0: अच्छा, म्हणून ऐकायचं आहे तुम्हाला हे गीत.
1: हो, आज पुष्कळ यात्रा आहे इकडे दाखवायला, छोटा पंढरपूरमध्ये.
0: हो,
1: हो, कवता अधिक मास पण आहे ना, आंघोळीला येतात ना, चंद्रभागाने जे येतात.
0: बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आज भक्तिमय वातावरण आहे.
1: हो, भक्तिमय वातावरण आहे ना, म्हणजे पंढरपूर गाव आहे ना,
0: हा हा
1: छोटा
0: हा
1: पंढरपूर म्हणून फेमस आहे विदर्भाचे पंढरपूर.
0: हो. चला ऐकूया मग तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: हॅलो,
0: नमस्कार.
1: नमस्कार.
0: हॅलो मन भवन या कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: मी साहेबराव पाटीलराव शिरवाड तालुका जाफराबाद जिल्हा जालना इथून बोलतोय. ताई
0: बोला.
1: कशा आहात? आपण?
0: मी मस्त, तुम्ही कशा आहात?
1: आम्ही मजेत आहे.
0: ऊन काय म्हणताय तुमच्या तिकडे?
1: तापमान भरपूर आहे पण पाऊस आमच्याकडे काही झालेच नाही, अजिबात झाला नाही. काही ठिकाणी आमच्या आजूबाजूला पडला पाऊस, आमच्याकडं अजिबातच नाही.
0: अच्छा, काय करता आपण?
1: शेती काम करतो आम्ही.
0: अच्छा, म्हणजे पावसाची वाट पाहणं चालू आहे सध्या.
1: हो, शेतीची मशागत आम्ही करून ठेवली पण आता पाऊस हा गावी काहीच नाही चालत आता सध्या.

0: आज तुम्हाला कोणतं गीत ऐकायचंय या कार्यक्रमात?
1: आम्हाला पाऊस बाई सांगायचं पळ रे पाण्या ते पडला शिंदे गायलेलं गीत पळ रे पाण्या कर पाणी पाणी.
0: हा हा हे गाणं ऐकायचंय आपल्याला.
1: हा तेच कारण की पाऊस नाही पडा ना म्हणून ते गाणं ऐकायला वाटू राहिले.
0: ठीक आहे ठीक आहे, आम्ही तुम्हाला नक्की ऐकवण्याचा प्रयत्न करूया.

0: हॅलो.
1: हाँ, हॅलो, नमस्कार.
0: नमस्कार. हॅलो मनभावन, या कार्यक्रमात आपलं स्वागत. कुठून बोलतात आपण?
1: हाँ, मी चंदूरहना घाटवरून बोलून राहिलो ताई. नमस्कार.
0: नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सर?
1: हाँ, मी गजानन बोर्डे बोलून राहिलो चंदूरहना घाटवरून.
0: हां, बोला सर.
1: मला सुमन कल्याणपूर यांच्या आवाजामधलं ते निंबोनीच्या झाडामागे चंद्र झोपला का बाई हे गीत ऐकायचं होतं.
0: अरे वा, खूपच सुंदर गाणं निवडलंय तुम्ही.
1: हो,
0: या गाण्याबद्दल काही तुमच्या आठवणी आहेत?
1: मला गाणे वगैरे खूप आवडतात.
0: हां
1: तुमचं
0: हां
1: हॅलो मनभावन हे कार्यक्रम खूप आवडते मला मनापासून.
0: हां म्हणजे तसं बघायला गेलं तर तुम्हाला गाण्याची आवड आहे. तुम्हाला तुमच्या
1: हॅलो.
0: आवडीचं गीत आम्ही ऐकूया, लिंबोडीच्या झाडामध्ये.
1: हो,

0: हेलो,
1: हेलो मैडम, मी सुरदास कदम गोरफळेवरून बोलतो. मॅडम
0: नमस्कार, बोला.
1: मॅडम, आपल्याला एक देवमानुष या चित्रपटातलं गाणं ऐकायचं होतं.
0: कोणतं गाणं ऐकायचंय? देव माणूस या चित्रपटातलं
1: देवापुढे माणूस पाला पाचोळा.
0: गाण्याचे बोल किती अगदी उत्तम आहेत ना. देवापुढे माणूस
1: हो मॅडम,
0: पाला पाचोळा.
1: हो.
0: आणखीन कुठली कुठली गाणी आवडतात आपल्याला?
1: मला जास्त मराठी गाणी आवडतात.
0: अच्छा, तुम्ही

0: मराठी गाणी आवडतात.
1: अच्छा, तुम्ही दिवसभर रेडिओ ऐकता का?
0: हो ना मॅडम.
1: मग तुमचा दिनचर्या काय असते? तुम्ही
0: असला कार्यक्रम तर कुठं समजा गेली,
1: हा हा,
0: सप्ते वगैरे, लग्नाचे संच वगैरे.
1: अच्छा, मग तिथे जाता तुम्ही?
0: हो हो.
1: खूप छान, खूप छान. तुम्हाला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.

0: हॅलो,
1: नमस्कार।
0: नमस्कार. हॅलो मन भवन, या कार्यक्रमात स्वागत.
1: बघा ते नागपूर आकाशवाणी म्हणजे आमच्या सर्व श्रोत्यांची गिरकी ठरताने बघा। आपला
0: हा, थँक्यू थँक्यू.
1: रेडिओ मित्र धनंजय वाघ बोलतोय, कारण राज्याला छत्रपती संभाजीनगरीतून बोलतो बरं का।
0: अच्छा, आज आपल्या
1: हा
0: कार्यक्रमात
1: हा
0: कोणतं गाणं ऐकायचं आहे
1: तर
0: तुम्हाला?
1: बघा ते चित्रपट आहे मुंबईचा फौजदार आणि गाण्याचे बोल आहे हा सागरी किनारा, सुरेश वाडकरचा आवाज बघा त्याच्यामध्ये।
0: अच्छा, हे गीत
1: आणि
0: तुम्हाला
1: सगळं
0: ऐकायचंय.
1: गीत आहे जबरदस्त आहे आणि जबरदस्त चित्रपट आहे, त्याच्यामध्ये गाणे फारच सुंदर बघा त्या चित्रपटामध्ये बरं का।
0: मुंबईच्या फौजदारची सगळीच गाणी खूप छान आहेत.
1: हो, आणि ह्या गीताचा आनंद घेण्यासाठी काही मित्राचे नावं सांगितलं चालेल का।
0: हो, सांगा ना.
1: तर साहेबराव पाटील आहे, विजय बाई आहे, आरे भाई आहे आणि आपले सर्व रसिक श्रोते मिळून या सुंदर गीताचा आपण आनंद घेऊया।
0: नक्की नक्की, आम्ही ऐकूया तुम्हाला तुमच्या आवडीचं गीत.

0: नवतपा संपून पावसाची बरसली सर, तप्त उन्हात जीवाची होत होती लाही, पावसाच्या सरींनी दिली मनाला नवीन उभारी। तर श्रोते हो, भेटूया पुन्हा याच दिवशी याच वेळी हॅलो मनभावन या कार्यक्रमात। आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे, मी मंजुषा आंबुलकर आपली रजा घेते, नमस्कार।
1: हॅलो मनभावन।
2: श्रोते हो, आत्ताच आपण हॅलो मनभावन हा फोन इन कार्यक्रम ऐकलत। सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला।

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत शफाकत अमानत अली यांच्या आवाजात यारिया या चित्रपटातील गीतरचना. गीत आणि संगीत आर्को प्राओ मुखर्जी यांचं आहे.

0: कच्चे धागे या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत ऐकवित आहोत. स्वर आणि संगीत नुसरत फतेह अली खान यांचं आहे.
1: नवाजता है जो सबको

श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीतात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत अदनान सामी यांच्या आवाजात कौसर मुनीर यांचं गीत. गीतरचना कौसर मुनीर यांची आहे आणि संगीत प्रीतम यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे बजरंगी भाईजान.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 10:50 झालेली आहेत. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. मागील 24 तासात नागपूरचं कमाल तापमान 38.2 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.5 अंशानं कमी होतं. तर किमान तापमान 23.4 डिग्री सेल्सिअस नोंदवलं गेलं, जे सरासरीपेक्षा 3.7 अंशानं कमी होतं. अंदाज असा आहे, पुढील 24 तासात नागपूर आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत अभ्राच्छादित राहील. काही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कमाल तापमान 39 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 22 डिग्री सेल्सिअस पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या सूचनेनुसार 12626 केरला एक्सप्रेस 11:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12809 हावडा मेल 11:15 येणारी ही गाडी 39 मिनिटं उशिरा धावते आहे. 20825 बिलासपूर नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 12:15 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 03252 बेंगलुरू दानापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 12:45 येणारी ही गाडी 11:43 उशिरा धावते आहे. 12405 गोंडवाना एक्सप्रेस 12:40 आपल्या नियोजित वेळेवर. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर. 18029 लोकमान्य टिळक टर्मिनल शालिमार एक्सप्रेस 1:05 आपल्या नियोजित वेळेवर. 20822 पुणे हमसफर 11:20 येणारी ही गाडी 2:03 उशिरा धावते आहे. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस 1:45 आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 12811 हटिया एक्सप्रेस 1:35 येणारी ही गाडी

28 मिनिटं उशिरा धावते आहे. 2:08:26 नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 2:05 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 2:08:05 विशाखापट्टणम न्यू दिल्ली एपी एक्सप्रेस 2:10 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1:08:30 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस 1:15 मिनिटांनी येणारी ही गाडी 1 तास उशिरा धावते आहे. 2:08:14 जोधपूर पुरी एक्सप्रेस 2:25 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1:08:10 हावडा मुंबई मेल 1:55 मिनिटांनी येणारी ही गाडी 50 मिनिटं उशिरा धावते आहे. 1:08:43 पुरी अहमदाबाद एक्सप्रेस 2:45 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 2:06:91 राजधानी एक्सप्रेस 2:55 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1:09:06 शालिमार पोरबंदर एक्सप्रेस 2:15 मिनिटांनी येणारी ही गाडी 48 मिनिटं उशिरा धावते आहे. 1:03:425 मालदा टाऊन सुरत एक्सप्रेस 2:55 मिनिटांनी येणारी ही गाडी 14 मिनिटं उशिरा धावते आहे. 1:07:23 तेलंगणा एक्सप्रेस 3:20 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 0:04:717 हिसार तिरुपती सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 3:25 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. 1:10:39 महाराष्ट्र एक्सप्रेस 3:25 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर. 1:21:30 आझाद हिंद एक्सप्रेस 3:50 मिनिटांनी. 1:22:13 दुरांतो एक्सप्रेस 4:15 मिनिटांनी. 1:22:96 संघमित्रा एक्सप्रेस 4:20 मिनिटांनी. 0:03:251 दानापूर सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 12:05 मिनिटांनी येणारी ही गाडी 4 तास 18 मिनिटं उशिरा धावते आहे. 2:06:46 अहिल्यानगरी एक्सप्रेस 4:35 मिनिटांनी आपल्या नियोजित वेळेवर. 1:02:06 विदर्भ एक्सप्रेस 4:55 मिनिटांनी. 1:06:49 संपर्क क्रांती एक्सप्रेस 5:05 मिनिटांनी. 1:07:22 दक्षिण एक्सप्रेस 5:05 मिनिटांनी. 0:02:141 छत्रपती शिवाजी टर्मिनल नागपूर सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस 3:10 मिनिटांनी येणारी ही गाडी 2 तास 46 मिनिटं उशिरा धावते आहे. 1:02:114 पुणे गरीब रथ एक्सप्रेस 6 वाजता आपल्या नियोजित वेळेवर येते आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेचा दूरभाष क्रमांक 1399 वर आपण संपर्क करू शकता.

श्रोते हो, हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन ऐका. नभा नंदू सोनटक्के ही 21 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून बेपत्ता झालेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट 2 इंच, बांधा मध्यम, सरंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. या तरुणीला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते. अशा वर्णाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता नंदू सोनटक्के, राहणार जोगीनगर, गल्ली नंबर 11, किंवा सदर पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. खुशी राजकुमार रजक ही 17 वर्षांची मुलगी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. या तरुणीला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येतात. अशा वर्णाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता वैशालीनगर, जगदीश शर्मा यांच्या घरी, पाचपावली, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन पाचपावली येथे आपण संपर्क करू शकता. अशोक पुंडलिकराव बाराहाते हे 53 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहे. या गृहस्थांची उंची 5 फूट 4 इंच, चेहऱ्याची ठेवण लांब. हे गृहस्थ मानसिक आजारी आहेत. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता रविमूर्ती कारखाना, बहुजन कार्यालयाच्या बाजूला, नागपूर, किंवा इमामवाडा पोलीस स्टेशन येथे आपण संपर्क करू शकता. कौसल्याबाई गणपतराव मेंढेकर या 70 वर्षांच्या महिला आपल्या राहत्या घरून निघून गेलेल्या आहेत. या महिलेची उंची 5 फूट 3 इंच, बांधा सडपात, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवण गोल. आणि या महिलेला छत्तीसगढी भाषा बोलता येते. अशा वर्णाची महिला आढळल्यास संपर्कासाठी पत्ता कैलास गणपतराव मेंढेकर, राहणार अंबेनगर, लाल शाळेजवळ, प्लॉट नंबर 69, पारडी, किंवा पोलीस स्टेशन पारडी येथे आपण संपर्क करू शकता. एक अनोळखी मृत व्यक्ती आढळलेले आहेत.

या व्यक्तींची उंची 5 फूट 6 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याचे ठेवण लांब आणि या मृतदेहाला दाढी मिशी आहे अशा वर्णनाचा हा मृतदेह आहे. हा मृतदेह कामठी येथील खैरी गावाजवळ एका मोकळ्या जागेत लेआउट येथे मृत अवस्थेमध्ये आढळला. मृतकाची ओळख अजूनपर्यंत पटलेली नाही, त्याकरिता जर कोणी परिचित असतील तर त्यांनी कामठी नागपूर शहर येथील गुन्हे शाखे येथे संपर्क करावा. संजय मोतीराम चांदेकर हे 45 वर्षांचे गृहस्थ आपल्या राहत्या घरून निघून गेलेले आहेत. या गृहस्थांची उंची 5 फूट 6 इंच, बांधा मजबूत. यांच्या डाव्या हातावर इंग्रजीमध्ये यस हे अक्षर गोंदलेलं आहे. या गृहस्थांना मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास संपर्कासाठी पत्ता मीरा संजय चांदेकर, गल्ली नंबर 5, नंदनवन, झोपडपट्टी, नंदनवन, किंवा पोलीस स्टेशन नंदनवन येथे आपण संपर्क करू शकता. अमरकुमार मुन्नालाल कुशवाहा हे 26 वर्षांचा हा तरुण आपल्या राहत्या घरून निघून गेलेला आहे. या तरुणाची उंची 5 फूट 3 इंच, बांधा मध्यम, रंग सावळा, चेहऱ्याची ठेवणे लांब. या तरुणाला हिंदी आणि मराठी भाषा बोलता येते अशा वर्णनाचा तरुण आढळल्यास संपर्कासाठी पत्ता सुरुची योगेश गायधने, आनंद योग अपार्टमेंट, दत्तात्रय नगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा येथे आपण संपर्क करू शकता. ऋषिका भैयालाल क्षीरसागर ही 20 वर्षांची तरुणी आपल्या राहत्या घरून निघून गेलेली आहे. या तरुणीची उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, रंग सावळा, चेहऱ्याचे ठेवण लांब. या तरुणीला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येते अशा वर्णाची तरुणी आढळल्यास संपर्कासाठी पत्ता प्लॉट नंबर 90, रमाईनगर, कपिलनगर, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन कपिलनगर येथे आपण संपर्क करू शकता. हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचे निवेदन संपले.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सुधीर आपण सर्वांचं स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज गात रहे मेरा दिल या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात हिंदी चित्रपटातील काही निवडक गाणे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकवित आहोत लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. या गीतरचनेला संगीत दिले आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे रोटी.

श्रोते हो गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत मेरे हुजूर या चित्रपटासाठी मोहम्मद रफी यांच्या आवाजात हसरत जयपुरी यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं आहे.

0: रुख से जरा
1: लता मंगेशकर यांच्या आवाजात मनपसंद या चित्रपटातील गीतरचना ऐकवित आहोत. गीत अमित खन्ना यांचं आहे आणि या गीतरचनेला संगीत दिलं आहे राजेश रोशन यांनी.

श्रोते हो, या गीत रचनेनंतर ऐकवित आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात राजेंद्र कृष्ण यांचं गीत. संगीत हेमंत कुमार यांचं आहे. चित्रपटाचं नाव आहे नागिन.

लता मंगेशकर यांच्या आवाजात कैफी आझमी यांचं गीत ऐकवित आहोत. या गीत रचनेला संगीत दिलं आहे गुलाम मोहम्मद यांनी आणि चित्रपटाचं नाव आहे पाकीजा.

श्रोते हो, गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात परिचय या चित्रपटातील गीतरचना. गीत गुलजार यांचं आहे आणि या चित्रपट गीतरचनेला संगीत दिले आहे R.D. बर्मन यांनी.

श्रोते हो गाते रहे मेरा दिल या कार्यक्रमात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकवित आहोत आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या आवाजात परिचय या चित्रपटातील गीतरचना. गीत गुलजार यांचं आहे आणि या चित्रपट गीतरचनेला संगीत दिले आहे आर डी बर्मन यांनी.

श्रोते हो या गीतरचनेबरोबरच गात रहे मेरा दिल, हा कार्यक्रम आम्ही इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, यावेळी सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष. या कार्यक्रमात ऐका प्राध्यापक दीपक कुळकर्णी यांचं भाषण, त्यानंतर श्रेयस मुंजे यांचं तबलावादन. ऐकवीत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्यच्या आजच्या भागात मी सारिका तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी 14 जून म्हणजे आज आणि 15 जून म्हणजेच उद्या काय दिनविशेष असणार आहेत हे आपण जाणून घेऊया. श्रोते हो, दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन म्हणजेच वर्ल्ड ब्लड डोनर डे साजरा केला जातो. या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांच्या गरजेबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं आणि नियमितपणे रक्तदान करणाऱ्यांचे आभार मानणं असं आहे. नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीनर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्यांचा जन्म 14 जून रोजी झाला होता. त्यांनी मानवी रक्ताचे AB आणि O अशा मुख्य रक्तगटांमध्ये म्हणजेच ब्लड ग्रुप्समध्ये वर्गीकरण केलं होतं, ज्यासाठी त्यांना 1930 नोबेल पारितोषिक मिळालं. रक्ताच्या टंचाईमुळे होणारे मृत्यू टाळणं, लोकांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रवृत्त करणं आणि रक्तदानाविषयीचे गैरसमज दूर करणं हा वर्ल्ड ब्लड डोनर डे या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आणि श्रोते हो, दरवर्षी 15 जून रोजी जगभरात जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस म्हणजेच वर्ल्ड एल्डर अब्यूस अवेअरनेस डे पाळला जातो. वृद्ध व्यक्तींवर होणारे शारीरिक, मानसिक, आर्थिक अत्याचार आणि दुर्लक्ष याविरुद्ध समाजात जागृती निर्माण करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि श्रोते हो, आता वेळ आहे कार्यक्रमाची. सर्वप्रथम प्राध्यापक दीपक कुळकर्णी यांचं आपण भाषण ऐकणार आहोत.
1: पर्यावरण संवर्धन. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते

फळाचं वृक्षात रूपांतर व्हायला बरीच वर्ष लागतात. यासाठी हे लावलेलं झाड टिकवून ठेवणं गरजेचं आहे. त्याला पाणी देणं, जमिनीची मशागत करणं अतिशय आवश्यक आहे. भविष्यकाळासाठी ही झाडे लावणं हे देखील गरजेचं आहे. निसर्गातून जे आपल्याला मिळतं ते टिकेल आणि वाढेल याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे. हिरवे हिरवे गारगालीचे, हरित तृणाच्या मखमालीचे. बालकवींच्या कवितेतील या ओळीत जमिनीवर पसरलेल्या गवताला हिरवे गालीचे असं संबोधन केलं आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने जमिनीवर असे हिरवे आच्छादन असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे आच्छादन मातीची धूप थांबवतं आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतं. हिरवे गवत हे निसर्गाच्या आरोग्याचे प्रतीक आहे. ज्या ठिकाणी निसर्ग प्रदूषण मुक्त आणि संतुलित असतो तिथेच अशी हिरवळ असते, नाही का? या ओळीतून पर्यावरणातील उत्पादक असलेल्या वनस्पतींचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे. हिरवे गवत हे केवळ सौंदर्य नसून ते अनेक सूक्ष्मजीव, कीटक आणि प्राण्यांचे निवासस्थान आणि अन्न आहे. पर्यावरणाची अन्न साखळी टिकवून ठेवण्यासाठी ही हिरवळ पाया म्हणून मानली जाते. कवितेतले गार गालीचे हा शब्द थंडाव्याचा अनुभव देतो. पर्यावरणातली झाडं आणि गवत बाष्पीभवनद्वारे वातावरणातील तापमान कमी ठेवण्यास मदत करतात. यामुळे मानवाला आणि इतर सजीवांना सुखद अनुभव मिळतो. या ओळीतून अप्रत्यक्षपणे पर्यावरण संवर्धनाचा संदेशच जणू काही कवीने दिलाय. पृथ्वीवर वाढणाऱ्या लोकसंख्येचे शहरांमध्ये जास्तीत जास्त केंद्रीकरण झालं आहे असं आपल्याला निश्चितच आढळतं. त्यालाच आपण शहरीकरण असं म्हणतो. जगात शहरांची संख्या वाढते आहे. शहरातील कमीत कमी जागेत जास्तीत जास्त लोकसंख्या वाढते आहे. त्यामुळे अन्न, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या सेवांची मागणी देखील वाढते आहे. पर्यावरणावर पर्यायाने ताण पडतोय. 20व्या शतकात मानवाने एकीकडे यांत्रिक, तांत्रिक आणि वैज्ञानिक असा प्रगतीचा कळस गाठत आपले जीवन अधिकाधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्ती बरोबरच मानवनिर्मित समस्यांचा त्याला सामना करावा लागतोय. यातील एक प्रमुख समस्या म्हणजे पर्यावरणाची समस्या. याला समर्थपणे तोंड देण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरावर पर्यावरण विषयक जाणीव जागृत होण्याची अत्यंत निकडीची गरज आहे. काँक्रीटचे जंगल बघा ना, हाही तितकाच महत्वाचा आणि भेडसावणारा प्रश्न पर्यावरणाशी संबंधित आहे. निसर्गाकडून मिळणाऱ्या कोणत्याही संपत्तीचा काळजीपूर्वक, गरज असेल तेव्हाच पर्याप्त आणि पुरेपूर वापर म्हणजेच संवर्धन, नाही का? आज ऊर्जा साधनं खूप निर्मळ झालेली आहेत, दुर्मळ पण झालेली आहेत. या स्रोतांचा काळजीपूर्वक वापर करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. मानवी जीवनास आवश्यक अशी जमीन, हवा, पाणी यांचं अशुद्ध स्वरूप म्हणजेच प्रदूषण. पाणी, हवा आणि ध्वनी म्हणजेच आवाज या तिन्ही क्षेत्रात घटकांचा प्रदूषणात सहभाग आहे. दिवसा जमीन तापते आणि रात्री उष्णतेचं उसर्जन होतं आणि म्हणूनच जमीन थंड होते. काही वेळेस प्रदूषणामुळे उष्णतेचं उसर्जन होत नाही आणि तापमान देखील वाढतं. या परिणामाला हरितगृह परिणाम असं म्हणतात. यामुळेच पृथ्वीचं सरासरी तापमान वाढतंय. मानवी प्रयत्नाने विविध ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याचा उपक्रम म्हणजेच वनीकरण आहे. यामुळे निश्चितच प्रदूषण नियंत्रित करता येईल. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरणाची ओळख होण्यासंबंधात विविध उपक्रम राबवणे ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे.

0: उदाहरण द्यायचं असल्यास विद्यार्थ्यांना शेतात नेऊन तिथली जमीन, पिकं, झाडंझुडपं, जलसिंचन या सोयींची आणि सुविधांची माहिती द्यायला काय हरकत आहे? नद्यांचा उगम, प्रवाह, उपनद्या, त्यावर बांधलेली धरणं, जलविद्युत प्रकल्प यांची देखील माहिती विद्यार्थ्यांना शाळेतून किंवा महाविद्यालयातून आपण करून द्यायला हवी. निसर्ग माझी माता, मी तिचा रक्षण करता. करू रक्षण पर्यावरणाचे, साधे याने कल्याण मानव जातीचे. हो, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनी आपल्या धरणी मातेच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करायला हवेत. आपली पृथ्वी, आपली वसुंधरा, आपली धरणी माता वाचली तरच जीवसृष्टीसह मनुष्य वाचणार आहे. आणि म्हणूनच मानवाने वाया घालवू नये क्षण आणि मानवाने वाया घालवू नये कण, हा जीवन मात्र आपण सगळेजण स्वीकारूया. आपली पृथ्वी वाचवूया, आपण आपल्याला वाचवूया. पर्यावरण संतुलन म्हणजेच काय? तर निसर्गातील हवा, पाणी, जमीन आणि सजीव यांच्यात नैसर्गिक समतोल राखणं. याचं एक उत्तम उदाहरण द्यायचं असल्यास अन्न साखळीचं देता येईल. म्हणजे कसं? बघा, जिथे गवताला अळी खाते त्या अळीला बिडूक खातो, या बेडकाला साप खातो आणि सापाला घार खाते. यामुळे सजीवांची संख्या नियंत्रित राहते. वनीकरण, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांचं नैसर्गिक चक्र हे देखील संतुलित पर्यावरणाचं उदाहरण देता येईल. पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी झाडं लावणं, प्रदूषण कमी करणं आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करणं हे महत्त्वाचं. कीटक फुलांचे पराग कण करतात आणि गांडूळ पालापाचोळ्याचे विघटन करतात. सर्व प्रजाती महत्त्वाच्या आहेत आणि परिसंस्थेचा समतोल राखण्यास त्या निश्चितच मदत करतात. निसर्ग हा एक अनमोल ठेवा, त्याचा आपण सन्मान करावा. हिरवी झाडे, निळे आकाश देती आपल्याला आनंदाचा प्रकाश. नद्यांचे पाणी, पक्ष्यांचे गाणे, निसर्गाचे हे सुंदर लेणे. पण मानवाने केला ऱ्हास पर्यावरणाचा सुटला श्वास. त्याला जागवूया, नवी जाणीव भरून काढूया. झाडं लावूया, झाडं जगवूया. पृथ्वीला पुन्हा हिरवे कंच करूया. प्रदूषणाचे संकट टाळूया. प्लास्टिकचा वापर थांबवूया. आजच सर्व शपथ घेऊया मनी, सुजलाम सुफलाम करूया ही धरणी.
1: वाक या बात है प्राध्यापक दीपक कुलकर्णी यांचं पर्यावरण याविषयी भाषण उत्तमच होतं. आणि आता श्रेयस मुंजे ह्याचं तबला वादन आपण ऐकूया आणि आस्वाद घेऊया.

0: वा, श्रेयस मुंजेचं तबला वादन अप्रतिमच होतं. खूप छान सादरीकरण होतं. आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा इंद्रधनुष्य कार्यक्रम संपण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता तुमची रजा घेते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा. नमस्कार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण इंद्रधनुष्य हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सतीश रवे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. श्रोते हो, थोड्याच वेळात ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

मैत्रिणींनो, आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं. एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं, आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं. थोडक्यात काय, स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की बालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम LLM झालेलं आहे. त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचं पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं MSW दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार.
0: मॅडम, सुरुवातीला मला आपण असं विचारावं असं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल, कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल?
1: समाजामध्ये स्त्री, पुरुष, बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर आहे.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 मध्ये जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली किंवा 15(3)

0: जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान त्याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्टवरून, त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप 3 मध्ये सांगितले, 15(3) मध्ये की प्रत्येक स्टेटने महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षितसाठी किंवा त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
1: बरोबर आहे, बरोबर आहे.
0: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते, बरोबर आहे, मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
1: बरोबर आहे.
0: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्ही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल या अदर जे असतील जॉब्स, जिथे ती काम करते तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997 ला. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स 1997 ला दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, त्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 ला सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 ला हा कायदा बनवण्यात आलाय. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाऊरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट आहेत. त्याच्या व्यतिरिक्त BNSS असेल, याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती, फॅमिली डिस्प्युट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होतो, अन्याय अत्याचार केला जातो, त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिवोर्स सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक, म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारचे पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीनं त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठे स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीने बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना

0: खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्या मार्फत केलं जातं, बालन्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरॅसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केले, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही. म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. जशी मुलींना गरज असते तशी मुलांना ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंडमेंट झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह. सध्याचा रिसेंट इश्यू जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे. त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत,
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर रागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती खूप महत्वाचे, मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवलला असेल, व्हॉट एव्हर, जिथे जिथे पॉसिबल आहे. एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो, किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल, त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे, खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी ती पीडित व्यक्ती जी आहे त्यातली विक्टिम्स जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं, प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत, अपराध आहेत, ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं, पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं, आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल, घडला असेल किंवा घडणार असेल, तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटी

0: कम्युनिटीला कळवणं, त्याची माहिती देणं खूप आवश्यक,
1: खूप अत्यंत आवश्यक आहे खरंच.
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात, पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं, वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो, पण सामाजिक कर्तव्य पार पाडणंही तितकंच गरजेचं आहे. मॅडम, आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल?
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे, आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरल्या जातं,
1: बरोबर आहे,
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे, इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे, बहीण आहे, मावशी आहे, काकू आहे, आत्या, त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना,
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल. आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं, आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली, पहिले एकत्र कुटुंब होतं, भरपूर जण घरात राहायचे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी आता काळानुरूप बदलत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी संवाद बंद होतोय. मग प्रश्न काय आहेत मुलांचे, प्रत्येकाला अडचणी असतात, प्रत्येकाच्या समस्या असतात, मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं, एकमेकांना समजून घेणं, त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो, प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल, स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात, आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात, शाळेत त्याच्यात जातात, वेगवेगळ्या गोष्टी बघतात, घरात बघतात, समाजात बघतात, टीव्हीवर बघतात, आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे, प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये, मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचार गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत,
1: बरोबर,
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत. आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल, पण मग तीच गोष्ट एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा, फॅमिलीतले जे कोणी मोठे असतील व्यक्ती, बहीण भाऊ असतील, आजी आजोबा असतील, काका मावशी, जे कोणी असतील, कसं आहे मुलं म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे, जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो, तो जसं घरात पाहतो, बाहेर पाहतो, शाळेत पाहतो, त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं, त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते. मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली, काही आकर्षण झालं, तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत, त्या चुकीच्या आहेत, हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो, मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो, त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही, तर मग शाळा असेल, कॉलेज असेल, तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी, त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर, बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना, मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरात त्यांना त्या गोष्टी समजल्या, कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा, मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा, ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर, स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले, तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण

0: याबद्दल बोलतो, तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, ह्यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर,
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या

0: खूप अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाजव्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे, याविषयी काय सांगाल?
1: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरी सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
0: बरोबर.
1: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या ह्याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे, असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
0: बरोबर.
1: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
0: खरोखर.
1: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट असतील किंवा काही ऍप्स आहेत, ते ऑटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
0: बरोबर.
1: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का, बरोबर आहे, हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचे, चेकिंग कुठे करायचे, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना ते पोस्ट आपली दाखवायची आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे.
1: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल, पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकडं करून मग ते तुम्हाला सेंड केल्या जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळले जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही. आपल्या मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, मग आता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बऱ्याच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का, नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय, पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल ती, मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन्स घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल, पहिली गोष्ट ही असते. मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत. मग त्याचे परिणाम नंतर जे काही होतात ते खूप त्यांच्यासाठी नुकसानकारक असतात. मग पुढचं जे नुकसान टाळायचं असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अवेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन्स घेतले पाहिजे, ह्याचे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो, गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
0: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं

0: आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
1: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
2: नमस्कार मैत्रिणींनो.
1: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
2: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
1: अच्छा.
2: आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं.
1: बर.
2: स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वातपित्त कफ, तर ते

0: दोष समस्थितीत असणं किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे जठर अग्नी आहे तो समस्थितीत असणं किंवा समधातू आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेल्या आहेत तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं किंवा मलक्रिया जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे स्वस्थ व्यक्तीमध्ये आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मना हे आयुर्वेदाने सांगितलेले म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतुचर्या हेही सांगितलेलं आहे मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार काळानुसार वेळेनुसार आपली दिनचर्या आपलं वागणं आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे ऋतुपरत्वे आणि दिनपरत्वे सुद्धा जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत सकाळ मध्यान्ह आणि संध्याकाळ तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे आणि आयुर्वेदामध्ये योग आहे दिनचर्या आहे ऋतुचर्या आहे म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे
1: मॅडम आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय
0: बरोबर आहे कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं ती गृहिणी आहे ती माता आहे ती पत्नी आहे त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे मग नोकरी आहे व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते ह्या सगळ्या अपेक्षा घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे जसं कुटुंबात बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं
1: बरोबर
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण डॉक्टरांकडे जातो वेगवेगळी शक्तिवर्धक घेतो आपण जीवनसत्वे घेतली जातात फूड सप्लिमेंट्स घेतली जातात हे सगळं घेतो म्हणजे महिला आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता आणि कधी कधी होतही नाही असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत हे एक जटिल समस्या आहे आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय की सगळं तर व्यवस्थित आहे ही रोजचे काम करते ही रोज ऑफिसला जाते हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो
1: अच्छा
0: हा तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता मन आपल्याला शांत करता येतं
1: बरोबर
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही आपण विसरतो
1: बरोबर
0: आपण स्ट्रेस येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्यात आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही हे बरेच वेळा असं रिपीट

0: होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना, तर ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा,
0: मग हे कसं टिकवू आपण? तर जेव्हा आपण योग अभ्यास करतो, ध्यान करतो, किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा, तर मॅडम बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झाले की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात? तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, ज्या आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य ह्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा,
0: हा तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो, की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन ग्लँड आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा,
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते, जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो, म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे, मधुमेह. तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं? इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं? ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे, जी ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा,
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या वरच्या साईडला असतात. तर ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल, हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये, तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा, तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत, की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी, की योगिक शब्द वापरत नाहीये कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात,
1: हा
0: विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोज मधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं आणि मग ज्या ग्रंथी अतिकार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात. आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर,
0: त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या पोजमधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड, मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळतं. तिथला जो रक्त पुरवठा आहे

0: तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे. पण मग आणखी काही आजार आहेत, जसं की PCOD आहे, थायरॉइड आहे, किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारण आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल
0: नक्कीच नक्कीच. PCOD तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार PCOD चा. तर PCOD म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करत असतात आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग PCOD हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात, परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रूपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं, ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही, की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो PCOD चा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे PCOD झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारण आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्यासोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे. बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल, IT क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8, 10-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. TV, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात. हा, अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग PCOD चे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे कारण आपल्या लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाहीये.
1: कारण आताचं युगच तसं आहे आणि मला वाटतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत IT क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे पर्याय नाहीये, तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो, नाही का?
0: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
1: अच्छा,
0: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो, की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते, पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते. आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, आपण आता पाहिलं की अंतःस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात, कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत PCOD चे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. हा, फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत.

0: जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळं हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्याचसोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं अंतःस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
1: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
0: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
1: हो,
0: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडी मध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते, की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल, तर हे एक त्रासपूरक आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे. ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे, तो एक असा वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
1: बरोबर.
0: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळं काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं, म्हणजे काही कारण नसता नाही बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होते असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं, खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली, ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिडवणं, म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग, तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान पूर्ण शरीर वरच्या दिशेने आपण खेचतो, पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं म्हणजे थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बरं
0: 3 ते 4 दिवस.
1: अच्छा.
0: आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांकासन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्त्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होतात.

0: शकतात, किंवा मार्जारी आसन असेल, किंवा अगदी खूप त्रास आहे, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो, की जेणेकरून आपल्याला अगदी सगळ्या आपल्या मसल्स ज्या आहेत ओटीपोटातल्या, कमरेच्या, मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंडऱ्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात, ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. योगनिद्रा म्हणजे काय? तर जागृत निद्रा. जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं, तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बरं, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी?
0: हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत, उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी, आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं, यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथे योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात, संत म्हणजे आपण घेतो, विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली, तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्यय असेल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला शीर्षासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानू शीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात? तर ती आहेत पर्वतासन.
1: बर,
0: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त विरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं, त्या ओटीपोटातले स्नायू ना म्हणजे चालना मिळते.
1: बर,
0: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर,
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय, तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर,
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये, तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा,
0: आणि 4th महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारी जी आसनं आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. 4th महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी 9व्या महिन्यापर्यंत
0: 9व्या महिन्यापर्यंत आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा, तर मैत्रिणींनो, तुर्तास

0: आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. दुपारचं 1 वाजतोय. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट आई पाहिजे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं चित्रपट सैराट. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 वाजतोय. आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार संख्यिकीसंबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म

वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलंय. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि CSIRनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 सामना सुरू होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1

0: असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली, मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे, मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण, तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे, त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 1,654 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्या खालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत, मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्रा आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकावून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या

0: धर्मध्वजाच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिक मधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखड्यात त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीजतुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा, कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: नाशिक जिल्हा वार्तापत्र प्रसारित करण्यात आलं आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता सुगम संगीत भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला रमण रणदिवे यांचं गीत गायलं आहे गीताली पुंडकर यांनी.

0: शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं, शरद जांभेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच श्रोते हो भावधारा कार्यक्रम आता संपला. एक वाजून 55 मिनिटं झाली आहेत. पुनःप्रसारित करीत आहो ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
2: हिडिंबा ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा. पांडवापैकी महापराक्रमी भीमाची एक पत्नी, तीही राक्षस कुळातील. राक्षस कुळाचे स्वतःचे काही नियम आणि संस्कृती आहे, त्या अर्थाने अगोदर त्यांचा शोध घेणं लेखनासाठी आवश्यक ठरतं. त्यानंतर प्रचलित मानवी नियम व संस्कृती यांच्याशी त्यांचा संबंध जोडताना होणारा संघर्ष अपरिहार्य ठरतो. या दोन भिन्न कुळांचा समन्वय साधणं, कोणा एकावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणं, यातून लेखनाचा तोल ढालणार नाही याचीही काळजी घेत आपल्या मताशी ठाम राहणं ही लेखकासाठी मोठी कसरतच म्हणायला हवी. स्मिता दातार यांनी मात्र ही लीलया पार पाडलेली आहे. हिडिंबाचा शोध घेताना दोन स्तर निश्चितच केलेले आहेत. एक आहे तिचं राक्षस कुळ आणि दुसरं आहे ते तिचं स्त्रीत्व. हिडिंबा राक्षस कुळातील आहे तरी देखील ती एक स्त्री आहे. स्त्रीच्या भावभावना शरीरधर्म तिलाही आहेतच. वनवासात असलेल्या बलदंड महापराक्रमी भीमावरती अनुरक्त होणे स्वाभाविक ठरतं ते यामुळे. त्यांचा गांधर्व विवाह होतो घटोत्कच त्यांचा पुत्र, मात्र तिला तिथंच तिच्या जंगलातल्या राज्या सोडून भीम त्याच्या भावंडांसह दूर होतो. अशा वेळी हिडिंबाच्या नशिबी येणारं एकाकीपण, घटोत्कचाचा सांभाळ करण्याची जबाबदारी, आपलं राक्षस कुळ वृद्धिंगत करण्याची जबाबदारी, या सगळ्यात हिडिंबा प्रत्येक स्तरावर एक स्त्री म्हणून कसे टप्पे पार करीत गेलेली आहे याचा शोध लेखिकेने या पुस्तकात घेतलेला आहे. राक्षसांना दोन शक्ती प्राप्त झालेल्या असतात, तीक्ष्ण घ्राणेंद्रिय आणि अंधारातही पाहू शकणारी विशेष दृष्टी. राक्षस फार दूरचा विचार करत नाहीत, तसेच आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी बाणाने थेट वेध घेण्याच्या ऐवजी त्याच्या पायाशी नेम धरायचा. राक्षसांनी मानवाशी संबंध जोडायचे नाहीत, ते अमान्य आहेत. राक्षसांवर राज्य करायचं असेल तर त्यांच्याहून अधिक बलवान होणं आवश्यक आहे. अशा अनेक तर्कांचा आधार घेत लेखिकेने हे राक्षस राज्य उभं केलेलं आहे. त्यांच्या जगण्याच्या पद्धती, आहार, युद्धासाठी वापरली जाणारी शस्त्रे, राक्षसांचे आपसातील संबंध, त्यांचे मायावी रूप आणि तंत्र, शत्रूविषयीच्या कल्पना, हे सगळंच भिन्न आणि अकल्पित. या सगळ्यांचा परिचय करून देताना हिडिंबा, तिचा भाऊ हिडिंब, मुलगा घटोत्कच, सून मोरवी आणि त्यांना झालेली अपत्य असा एक कौटुंबिक पट स्मिता दातार यांनी जिवंत केलेला आहे. महाभारताचा प्रवास हा सुडाच्या दिशेने गेलेला आहे. त्याचा प्रतिशोध घेताना अनेकांच्या आहुत्या अपरिहार्य ठरलेल्या आहेत. त्यात हिडिंबाच्या कुळाचाही समावेश आहे. परंतु युद्धात सहभागी न होताही सगळ्यात मोठी बाब समोर येते, ती म्हणजे हिडिंबाने दिलेल्या त्यागाची आहुती. लेखिकेने त्या त्यागाची विशेष दखल घेतलेली आहे. हिडिंबाचं व्यक्तिमत्व साकारताना महाभारतातील सगळ्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यातल्या नेमक्या घटनांची निवड करून त्यांच्याशी हिडिंबांचं नातं, त्यातून निर्माण होणाऱ्या भावनांचे क्लेश आणि कल्लोळ शोधण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. विशेष म्हणजे घटनांची कुठंही मोडतोड केलेली नाही, तर त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष

0: जो संबंध येतो त्यातून हे हिडिंबाचे व्यक्तिमत्व शोधलेले आहे. भाऊ हिडिंब मुलगा घटोत्कच यांच्या व्यक्तिमत्वांनाही तितकाच उठावदारपणा देण्याचा प्रयत्न लेखिकेने केलेला आहे. संवादाच्या बाबतीत लेखिकेने खूप काटेकोरपणा जपलेला आहे. भीम, माता कुंती आणि पत्नी द्रौपदी यांना हिडिंबा जेव्हा सामोरी जाते तेव्हा तिचं व्यक्तित्व उठावदार ठरतं ते संवादाच्या रूपाने. पती भीम, त्याची दुसरी पत्नी द्रौपदी या दोघांच्या नात्याच्या संबंधाने येणारी असूया, चीड, द्वेष, प्रेम याविषयी हिडिंबाने अंतःकरणात जे वादळ रोखून ठेवलेलं आहे त्याचा स्फोट हाताळणं सोपं नाही. परंतु लेखिकेने त्या संवादातली उत्कटता आणि भावनांची विविध रूपं किती कुशलपणे हाताळलेली आहेत ते लक्षात येतं. ते संवाद वाचल्यानंतर प्रत्येक व्यक्तिरेखेची भूमिका, विचारांच्या आदानप्रदानांचे नेमकेपण, प्रत्येकाची मानसिकता, निर्माण झालेल्या प्रश्नांचं मूळ उकलताना जी चिंतनाची बैठक लागते ती या संवादातून उलगडत जाते. संवाद तसे मोजकेच परंतु थेट विषयाला हात घालणारे आहेत.
1: श्रोतेहो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर स्मिता दातार यांच्या एक होती हिडिंबा या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम मुंबई.
3: आज तर पार्टी हवीच,
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
5: आयडिया, इथेच करूया पार्टी,
3: पिझ्झा पार्टी.
4: येस, चल तुझं कार्ड आणि पिन दे.
6: माझ्या कार्ड चे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
6: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क राहा.
7: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्र कृषीवाणी.
8: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कापूस हे आपल्या विदर्भातील एक महत्वाचं खरीप हंगामातील पीक. शेतकरी बंधूंनो, कपाशीची लागवड करत असताना मात्र आपल्याला अगदी पूर्वतयारी करत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. लक्षात घ्या, कापूस हे जरी नगदी पीक असलं तरी त्याची पेरणी ही योग्य वेळी करणं, योग्य वाणाची निवड आणि महत्वाचं म्हणजे योग्य वेळी इतर घटकांचा पुरवठा जसं खत, पाणी, तण नियंत्रण, तर या सर्व गोष्टीवर कपाशीचं उत्पन्न ठरत असतं. आपल्या ठाऊक आहे की मध्य भारतामध्ये कापूस हा वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये घेतला जातो. आपल्या भागात कापूस हा काळ्या जमिनीमध्ये अधिक प्रमाणात पिकवला जातो. याव्यतिरिक्त निरनिराळ्या मातीमध्ये साधारणतः खोल ते अत्यंत खोल अशा काळ्या जमिनीमध्ये कपाशीची शेती ही फायद्याची ठरते. कापसाची लागवड करायची असेल तर जमिनीची मशागत ही आपण योग्य पद्धतीनं वेळेवर करावी. लक्षात घ्या, कीटकांचा जीवन चक्रावर जो परिणाम होत असतो तो लक्षात घेऊन आपण वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे. साधारणतः जमिनीची रचना, रासायनिक गुणधर्म, उपलब्ध आर्द्रता तसंच अनेक प्रकारच्या सूक्ष्म जंतूचा प्रभाव हा या पिकावर पडत असतो. बरेचदा जमिनीत कीटक जे असतात ते वेगवेगळ्या अवस्थेत असतात आणि परिस्थितीनुसार शेतात आपण खोल नांगणी करून त्यांना नष्ट करू शकतो आणि म्हणूनच कडक उन्हाच्या दिवसांमध्ये जमिनीची आपण खोल नांगरणी दर 2 ते 3 वर्षांनी करून घ्यावी. खोल नांगरणी केली की काय होतं की जमिनीत असणाऱ्या किडींच्या वेगवेगळ्या ज्या अवस्था असतात त्या बाहेरच्या वातावरणामध्ये येतात आणि मग त्या नष्ट होत असतात. याशिवाय कपाशीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा तणांचा प्रादुर्भाव होतो आणि म्हणूनच सकारात्मक पद्धतीनं तण नियंत्रण करणं, सोबतच मशागतीय पद्धतीनं तण नियंत्रण करणं, यांत्रिकी पद्धतीद्वारे देखील आपण तण नियंत्रण करू शकतो. कपाशीची शेती ही जी विदर्भामध्ये पावसावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते आणि म्हणूनच आपण पीक पद्धतीचा योग्य अशा रीतीनं वापर केला पाहिजे. सरीवरंबा वाफा पद्धतीनं लागवड केली पाहिजे. आच्छादनाचा आपण उपयोग केला पाहिजे. महत्वाचं म्हणजे उताराच्या विरुद्ध दिशेनं कंटूरवर सरी पाडून जर आपण पेरणी केली तर अतिवृष्टीच्या परिस्थितीमध्ये पीक देखील चांगलं येऊ शकतं. जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी आपण उताराच्या विरुद्ध दिशेनं सरी उघडून मातीची भर द्यावी. अशा काही उपाययोजना शेतकरी बंधूंनो अगदी आपण सुरुवातीच्या

0: काळात जर केल्या तर निश्चितच कापूस लागवड ही फायदेशीर ठरू शकते. याशिवाय आपल्याला अनेक उपाययोजना शेतामध्ये करायच्या आहेत जेणेकरून येणाऱ्या हंगामात कपाशीपासून आपल्याला अधिक उत्पादन घेता येईल. तर त्या उपाययोजना कोणत्या या अनुषंगानं माहिती जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणीतून.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचना पत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: श्रोतहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्यूमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्टचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्ट आहे किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट. तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयामधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट. ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकलमधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन्स तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधीकधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे शिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे शिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील शिस्ट. हे जे वरील शिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय शिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस शिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट शिस्ट ऑफ ओव्हरी, याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये

0: टोचला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट. असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचा आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अप्पराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता हो किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा सोहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत

दुपारचे 2:30 झाली आहेत. आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया कर्नाटक संगीत. सत्व श्रीनाथ यांचं बासरीवादन, त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांची, मृदंगम सुरेश सेतू माधवन. सुरुवातीला सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग गवळा, ताल आदी.

सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग गवळा आपण ऐकला. आता ऐकूया राग वराली, ताल मिश्र चापू.

0: सत्व श्रीनाथ यांनी बासरीवर वाजवलेला राग मध्यावती आपण ऐकला. त्याआधी आपण ऐकले राग गवळा आणि राग वराली. त्यांना व्हायोलिनची साथ शारदा मुरली यांनी केली. मृदंगम साथ सुरेश सेतू माधवन यांची होती. कर्नाटक शैलीतील वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1 पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. CID अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर CIDनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही CIDनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलिनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्त

रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला, तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा घनसावंगी मंठा अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया बांगलादेश नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात.
नमस्कार.

3:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचं आजचं पहिल्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. सायंकालीन सभा 5 सुरू होईल तेव्हा आपली भेट होईल. दरम्यानच्या काळात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचे कार्यक्रम अखंड सुरू असतील. नमस्कार.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे. या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्र्यांनी संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन केलं. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर प्रधानमंत्र्यांनी आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडल्या. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परकीय भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 वड्या

0: भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएलनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कर्नाटक संगीत. सिद्धी कृष्णमूर्ती यांनी गायलेले राग मालवश्री, पूर्वकल्याणी आणि हमीर कल्याणी या रचना आदिताल, रूपकताल आणि कंड चापूतालात निबद्ध आहेत. त्यांना सात संगत आहे. व्हायोलिनवर वनमाला दीक्षित यांची, मृदंगमवर सतीश कृष्णमूर्ती यांची. ऐकूया कर्नाटक संगीताच्या कार्यक्रमात सिद्धी कृष्णमूर्ती यांनी गायलेले राग मालवश्री, पूर्वकल्याणी आणि हमीर कल्याणी.

तंबाखू, सिगरेट किंवा विविध प्रकारची अंमली द्रव्ये ही केवळ पदार्थ नाहीत, तर हळूहळू माणसाची स्वप्ने, आरोग्य, कुटुंब आणि भविष्य हिरावून घेणारी संकटे आहेत. एक क्षण विचार करा, ज्या हातात पुस्तक असायला हवं त्या हातात जर दारूची बाटली आली तर देशाचं भविष्य कसं घडणार? व्यसनामुळे केवळ शरीरच नाही तर मन कमकुवत होतं, आत्मविश्वास कमी होतो, शिक्षणावर परिणाम होतो, नातेसंबंध तुटतात आणि अनेकदा गुन्हेगारीकडे वाटचाल सुरू होते. मित्रांनो, कुठल्याही प्रकारचं व्यसन हे कधीच समस्या सोडवत नाही, तर ते उलट नवीन समस्या निर्माण करतं. आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्याची ताकद आपल्या प्रत्येकामध्ये असते. आज देशभरात नशामुक्त भारत अभियान राबवलं जात आहे. यामागचा उद्देश फक्त एक व्यसनमुक्त व्यक्ती नसून तर व्यसनमुक्त समाज घडवणे हा आहे. तरुणांनी खेळ, कला, संगीत, वाचन, समाजसेवा यासारख्या सकारात्मक गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवणे ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा, कुठलंही व्यसन हे काही क्षण आनंद देऊ शकतं, पण त्याची किंमत ही आयुष्यभर भोगावी लागू शकते. एका खूप मोठ्या विचारवंतांनी खूप सुंदर म्हटलं आहे, स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच खरा विजेता असतो. व्यसनावर मात करणं म्हणजे स्वतःच्या कमकुवतपणावर विजय मिळवणं. जर तुमच्या आसपास कोणी व्यसनाच्या आहारी गेलेलं असेल तर त्याला दोष देऊ नका. त्याचा हात हातात घ्या, त्याला समजून घ्या आणि त्याला योग्य मदत मिळवून द्या. कारण एखाद्याचं आयुष्य वाचवणं म्हणजे संपूर्ण कुटुंबाला नवसंजीवनी मिळवून देण्यासारखं आहे.

मित्रांनो नमस्कार, युवावाणी या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. मी तुमची रेडिओ मैत्रीण धनश्री तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपल्या सगळ्या श्रोत्यांसोबत मी एका महत्वाच्या विषयावर संवाद साधणार आहे. मित्रांनो, आजच्या या वेगवान जीवनशैलीत तणाव, स्पर्धा आणि काही वेळा चुकीच्या संगतीमुळे अनेक तरुण व्यसनांच्या जाळ्यात अडकताना दिसतात. सुरुवात फक्त एकदा करून बघू त्याला काय होतं इथून होते, आणि नकळत ती सवय आयुष्याला पोखरणाऱ्या सवयीमध्ये बदलते. दारू

0: श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या पुढच्या मालिकांकडे वळण्याची. चला तर मग ऐकूयात वेदविश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवसे हिच्या बरोबर.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संग दिला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया वेदविश्वाचा.
2: नमस्कार मित्रांनो, वेदविश्वाचा या मालेत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमचे मनपूर्वक स्वागत करते. तर सुरू करूया प्रवास वेदविश्वाचा या मालिकेचा आणि जाणून घेऊया घडामोडी जगभरातल्या. ईशान्य भारतातील ऊर्जा क्षेत्राला मोठा वेग देणारा एक ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारत सरकारने तेल आणि वायूच्या संयुक्त संशोधनासाठी आसाम आणि नागालँड या दोन्ही राज्यांसोबत एक महत्वपूर्ण त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. नवी दिल्लीत झालेल्या या विशेष कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सर्मा आणि नागालँडचे मुख्यमंत्री नेफ्यू रियो यांच्या प्रमुख उपस्थितीत या करारावर स्वाक्षर करण्यात आल्या. या करारांतर्गत दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील विवादित

संबंधित पट्ट्यांमध्ये हायड्रोकार्बन साठ्यांचा संयुक्तपणे शोध घेतला जाईल. या ऐतिहासिक करारानुसार तेल उत्पादनातून मिळणाऱ्या महसुलाची दोन्ही राज्यांमध्ये 50-50% अशी समसमान विभागणी केली जाणार आहे. सीमेवरील सुमारे 1,000 चौरस किलोमीटर क्षेत्रातील 6 विवादित भागांमध्ये आता कच्च्या तेलाचे उत्खनन केले जाईल. सध्या या क्षेत्रातून होणारे तेल उत्पादन प्रतिदिन केवळ 1 ते 1,500 बॅरल्स इतके आहे. मात्र या नवीन करारामुळे आगामी काळात हे उत्पादन थेट 10 पटीने वाढण्याचा विश्वास पेट्रोलियम मंत्रालयाने व्यक्त केला आहे. या करारामुळे केवळ ईशान्य भारताचीच नव्हे तर देशाची ऊर्जा सुरक्षा अधिक बळकट होणार असून स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होतील. देशभरातील नीट परीक्षा विवादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या मुख्यालयात तातडीची आढावा बैठक घेऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी परीक्षेसाठी अत्यंत कडक पावले उचलली आहेत. या बैठकीत प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि गोपनीयता राखण्यासाठी थेट भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर स्वाक्षरी व औपचारिकता पूर्ण करण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला असून आता परीक्षा दुपारी 2 ते 5:15 या वेळेत पार पडेल. पेपर फुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून महाराष्ट्रासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी समन्वय साधून केंद्रांवर चोख बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन करण्यात आले आहे. नुकतंच प्रसिद्ध झालेल्या नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्चच्या एका ताज्या संशोधनानुसार आयफोन आणि स्मार्टफोनच्या अतिवापराचा थेट परिणाम मानवी प्रजनन क्षमतेवर आणि जागतिक जन्मदरावर होत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. 2007 आयफोन लॉन्च झाल्यापासून जागतिक पातळीवर जन्मदरात तब्बल 22% घट नोंदवली गेली आहे. स्मार्टफोनच्या व्यसनामुळे तरुण पिढीतील प्रत्यक्ष संवाद आणि शारीरिक जवळीक कमालीची कमी झाली असून मोकळा वेळ स्क्रीन टाइम आणि डिजिटल मनोरंजनात जात असल्याने जोडप्यांमधील संबंधांवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच इंटरनेटमुळे गर्भनिरोधक आणि गर्भपाताची माहिती सहज उपलब्ध झाल्याने नको असलेली गर्भधारणा रोखण्यास मदत झाली आहे, ज्यामुळे प्रामुख्याने 15 ते 24 वयोगटातील जन्मदरात मोठी घट झाली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते केवळ रेडिएशन नव्हे तर विवाहाचे वाढते वय, करिअरला प्राधान्य आणि स्मार्टफोनमुळे बदललेली जीवनशैली हे जागतिक पातळीवर जन्मदर घसरण्याचे मुख्य उत्प्रेरक ठरत आहे. नासा आणि स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने पृथ्वीवर G3 श्रेणीचे तीव्र भूचुंबकीय सौरवादळ धडकण्याचा इशारा दिला आहे. सूर्यावरील एका शक्तिशाली स्फोटामुळे प्लाझ्माचा ढग प्रतिसेकंद 1400 किलोमीटर या प्रचंड वेगाने पृथ्वीच्या दिशेने झेपावला आहे. या सौरवादळाच्या प्रभावामुळे पृथ्वीच्या उच्च अक्षांश भागांसह भारतातील लडाख आणि हिमालयाच्या उंच प्रदेशांमुळे दुर्मिळ ऑरोरा म्हणजेच रंगीबिरंगी प्रकाश रेषा दिसण्याची शक्यता आहे. हे सौर कण पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर आदळल्यानंतर वातावरणातील नायट्रोजन आणि ऑक्सिजनशी होणाऱ्या टक्करीमुळे आकाशात हिरवा, जांभळा आणि लाल रंग पाहायला मिळतो. भारतातील लडाखमधील हानले, नुब्रा व्हॅली, पॉंगांग स्तो तसेच हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या कमी प्रकाश प्रदूषण असलेल्या भागात रात्री आकाशात ही अंधुक चमक दिसू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीती आयोगाच्या 11व्या नियामक परिषदेत वाढत्या अल्निनोच्या संभाव्य धोक्याबद्दल देशाला आणि सर्व राज्यांना गंभीर सतर्कतेचा इशारा दिला आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात विकसित भारत @2047 या विषयावर आयोजित बैठकीत त्यांनी हा मुद्दा प्रमुखतेने मांडला. पंतप्रधानांनी सांगितले की अल निनोमुळे प्रशांत महासागराचे तापमान वाढून भारतातील मान्सून कमकुवत होण्याचा आणि दुष्काळ पडण्याचा मोठा धोका आहे. या हवामान बदलाचा शेती आणि मान्सूनवर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी सर्व राज्यांनी जलसंधारणासाठी कठोर उपाययोजना कराव्यात आणि नैसर्गिक शेतीला प्राधान्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागातील शेती आणि उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी पाणी साठवणूक, पावसाच्या पाण्याचे संकलन आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी राज्य सरकारांनी युद्ध
पातळीवर पावले उचलावीत असे निर्देश पंतप्रधानांनी दिले आहेत. देशात जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या मोहिमा आता अधिक तीव्र केल्या जातील. फुटबॉल जगतातील सर्वात मोठा महासंग्राम असलेल्या फिफा विश्वचषक 2026 स्पर्धेला कालपासून अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या देशांमध्ये संयुक्तपणे सुरुवात झाली आहे. फुटबॉल इतिहासातील या सर्वात मोठ्या स्पर्धेत प्रथमच 48 संघ सहभागी झाले असून 104 सामने खेळवले जाणार आहेत. सलामीच्या सामन्यात

0: सहयजमान मेक्सिकोने दक्षिण आफ्रिकेचा 2-0 असा पराभव करून आपल्या मोहिमेची दणदणीत सुरुवात केली. या सामन्यात 67व्या मिनिटाला गोल केल्यानंतर गंभीर दुखापतीतून पुनरागमन करणारा मेक्सिकोचा रॉल जिमेनेझ मैदानावरच भावूक झालेला पाहायला मिळाला. विशेष म्हणजे विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच उद्घाटनीय सामन्यात 3 रेड कार्ड्स दाखवण्यात आले, ज्यामुळे मैदानावर कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आता एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. आसाम नागालँड सीमा भागात होणार कच्च्या तेलाचे उत्खनन, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महत्वाच्या करारावर स्वाक्षऱ्या. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा मोठा निर्णय, नीट परीक्षा सुरक्षिततेसाठी हवाई दलाची मदत, वेळही वाढवली. स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे जागतिक जन्मदरात 22% घट, एनबीईआरच्या संशोधनात मोठा खुलासा. पृथ्वीवर तीव्र सौर वादळाचा इशारा, लडाखमध्ये ऑरोरा दिसण्याची शक्यता. नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचा अल निनोचा इशारा, राज्यांना जलसंधारणाचे आवाहन आणि फिफा विश्वचषक 2026 दिमाखात शुभारंभ, पहिल्याच दिवशी मेक्सिको आणि दक्षिण कोरियाचा विजय. मित्रांनो, जगभरातील लक्षवेधक घडामोडींचा वेध आपण घेतला आजच्या वेध विश्वाचा या मालिकेत. भेटूया मग पुन्हा वेध विश्वाचा या मालिकेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण ऐकली वेध विश्वाचा ही मालिका आपली मैत्रीण अश्विनी खवसे हिच्यासोबत. श्रोते हो, आता आपण ऐकूयात आयटीआय मधील प्रवेश प्रक्रियेबाबत संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक संस्था नागपूर च्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर च्या सहायक संचालिका वैशाली कुंभले यांची आपली मैत्रीण अश्विनी हिने घेतलेली मुलाखत.
0: नमस्कार मित्रांनो, युववाणीमध्ये मी अश्विनी तुम्हा सर्व उमद्या तरुण मित्रांचे करिअर मंत्र या विशेष मालेत मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजचा तरुण हा केवळ नोकरी मागणारा न राहता नोकरी देणारा म्हणजेच उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहत आहे, पण हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी गरज असते ती योग्य कौशल्याची, मार्गदर्शनाची आणि अनुभवाच्या शिदुरीची. म्हणतात ना, अनुभवासारखा दुसरा गुरु नाही. म्हणूनच आज आपल्या युवा मित्रांना करिअरचा यशाचा मंत्र देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्योजकाला जागे करण्यासाठी आजच्या भागात आपल्यासोबत एका अत्यंत महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी उपस्थित आहे संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक संस्था नागपूरच्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी मॅडम तसेच सहायक संचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूरच्या वैशाली खुंबले मॅडम. मॅडम, तुम्हा दोघींचा आकाशवाणीमध्ये खूप खूप स्वागत.
2: धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद मॅडम. वैशाली मॅडम, माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की नागपूर विभागामध्ये सध्या किती आयटीआय कार्यरत आहेत आणि त्यामध्ये एकूण किती जागा प्रवेशाकरिता उपलब्ध आहेत?
2: मॅडम, नागपूर विभागामध्ये एकूण शासकीय 78 आयटीआय कार्यरत आहेत, तर अशासकीय 150 आयटीआय कार्यरत आहेत आणि एकूण आपल्याकडे 25,152 एवढ्या जागा ह्या प्रवेशाकरिता उपलब्ध झालेल्या आहेत.
0: बर, पुढचा प्रश्न श्वेता मॅडम की नागपूरमध्ये म्हणजे संताजी जगनाडे महाराज या औद्योगिक संस्थेविषयी मॅडम तुम्ही काय सांगाल, आम्हाला त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
3: नक्कीच मॅडम. संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर ही जवळपास मॅडम 1957 सालची आयटीआय, आज 68 वर्ष झालेली आहे आमच्या आयटीआयला आणि नागपूर विभागातली सगळ्यात मोठी संस्था आहे. रिजनल आयटीआय म्हणतो आम्ही त्याला. जसं आता आपल्याला वैशाली मॅडमनी सांगितलं की 78 आयटीआय आपल्या रिजनमध्ये आहे, तर ही आमची रिजनल आयटीआय आहे, आमच्या नागपूर विभागातली सगळ्यात मोठी आयटीआय आहे. तिथे आपल्याकडे 1927 स्टेट उपलब्ध आहे, 76 तुकडे आहे, त्यामध्ये 27 स्टेटमध्ये सगळे अभ्यासक्रम आपल्याकडे 1957 पासून सुरू झालेले आजपर्यंतचे 2026 पर्यंत आता सुरू आहेत आणि 2026 मध्ये आता आम्ही पुन्हा ड्रोन हे म्हणजे जे
0: नवीन
3: ट्रेडिशनल पासून तर आता नवयुगीन अभ्यासक्रमापर्यंत सगळे आपल्याकडे इन्क्लूड आहे. एरोनॉटिकल स्ट्रक्चर्स जो डासो म्हणजे डसोल्ट एव्हिएशनने आपल्याला दिलेलं आहे, हे सगळे नवीन ट्रेड जुने कार्पेंटर वेल्डर पासून तर सगळे 27 ट्रेड आपल्याकडे पूर्ण उपलब्ध आहे. जवळपास 1632 विद्यार्थी आपल्याकडे आहेत,
0: शिक्षण घेत
3: प्रशिक्षण घेत आहे.
0: पुढचा प्रश्न असा की अनेकदा 10वी 12वी नंतर विद्यार्थी संभ्रमात असतात, अशावेळी आयटीआय हा पारंपरिक पदव्यांपेक्षा एक उत्तम आणि खात्रीशीर करिअर मंत्र कसा ठरू शकतो?
3: आपल्याकडे मॅडम जेव्हा आयटीआयला विद्यार्थी येतात तर आपली जी पात्रता आहे ही 10वी पास ही आपल्या या
0: क्रायटेरिया
3: आहे. म्हणजे उच्च शिक्षण जरी घेतलेलं असेल, 12वी झालेलं असेल किंवा डिप्लोमाही असेल, तरी पण 10वीच्या बेसिसवर आपल्या ऍडमिशन्स होत असतात. तर ज्या वेळेला 10वी मुलगा होत आहे त्याच्या पर्सेंटेजनुसार कॅपराउंड होत असतात. तर पहिल्यांदा

0: 21 मे पासून आमची ऍडमिशन प्रोसेस स्टार्ट झालेली आहे.
1: बर,
0: तर त्या प्रोसेसमध्ये आपल्याला पहिल्यांदा फॉर्म भरणे, त्यानंतर फॉर्म भरल्यावर तो कन्फर्म करणे, त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरणे, या सगळ्या प्रोसेस आपल्या सुरू झालेल्या आहेत. तर 21 मे पासून सुरू झालेली आहे. आता शेवटची तारीख आपली 21 जून पर्यंत फॉर्म भरण्याची आहे. 22 जून पर्यंत तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे आणि ऑप्शन 23 जून पर्यंत त्यांना भरायची आहे पहिल्या राऊंडसाठी. आणि मग त्यानंतर ह्या सगळ्या त्यांची मेरिट लिस्ट लागेल. म्हणजे पहिल्यांदा ते मुलं फॉर्म भरतील, गव्हर्नमेंट आयटीआय ला जाऊन तो फॉर्म कन्फर्म करतील, त्यांना कुठल्या आयटीआयत प्रवेश घ्यायचा आहे तिथे जाऊन ते ऑप्शन्स भरतील, आणि मग त्यांची एक साधारण गुणवत्ता यादी लागते हे सगळं झाल्यानंतर. आणि गुणवत्ता यादी लागल्यानंतर मग त्यांचे राऊंड सुरू होतील. आणि राऊंड आपल्या प्रत्येक आयटीआयला, त्यांना जर जिथे ऑप्शन्स दिलेला आहे, जसं नागपूर आयटीआय भरलेलं असेल मुलांनी, तर मग तिथे त्यांना राऊंडला काय अलॉट होतं त्या अनुसार त्यांना जाऊन त्या त्या संस्थेमध्ये प्रवेश घेता येतो.
1: बर, म्हणजे लिस्टमध्ये नाव आल्यावर
0: लिस्टमध्ये
1: सिटीमध्ये जाऊन आपण ऍडमिशन करू.
0: येस मॅडम.
1: बर, वैशाली मॅडम, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे की सध्या आयटीआय मध्ये कोणते पारंपरिक आणि कोणते नवीन आधुनिक ट्रेंड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत?
2: आपल्याकडे आयटीआय मध्ये पारंपरिक फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, डिझेल मेकॅनिक अशा पद्धतीचे व्यवसाय उपलब्ध आहेत. तसंच आपल्याकडे नवयुगीन अभ्यासक्रम म्हणजे सोलर टेक्निशियन, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल व्हेइकल, आणि आपल्याकडे आता शॉर्ट टर्म मध्ये एआयचे पण कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत.
1: बर, श्वेता मॅडम, आयटीआय केवळ नोकरी मिळवून देत नाही तर तरुण उद्योजक घडवते, हे आपण आपल्या संस्थेमार्फत कसे सिद्ध करत आहात? म्हणजे संस्थेमध्ये यासाठी काय विशेष प्रयत्न केले जात आहात, काय सांगाल?
0: संस्थेमध्ये मॅडम वेगवेगळे कोर्सेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं मी पहिलेही बोलली की कार्पेंटर आहे, वेल्डर आहे, तर जे आपल्याला रुटीन लागणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे जसं आता मला उदाहरण द्यायला नक्कीच आवडेल की आपल्या आयटीआयमध्ये जसं कूलरचे स्टँड आहे किंवा ज्या भिंती वगैरे लागतात, जसं आता आम्ही प्लंबरची लॅब डेव्हलप केली तर मग मेसन ट्रेडचा यूज झाला. एखादा टेबल तयार करायचा आहे किंवा खुर्ची तयार करायची आहे, आमच्या इथे आता शीट मेटलनी खुर्ची तयार केलेली आहे, किंवा टेबल कार्पेंटर टेबल तयार करतात, किंवा तर या पद्धतीने पासआउट झाल्यानंतर मुलं जेव्हा जाणार आहेत तर त्यावेळेला त्यांना नक्कीच इंडस्ट्रीमध्ये वर्क करत असताना किंवा स्वयंरोजगार म्हणून त्यांचं स्वतःचं उद्योजक म्हणून ते काम करत असताना हा त्यांना प्रॅक्टिकल अनुभव यावा. त्या माध्यमातून ज्या आम्ही जे जॉब्स मॅक्झिमम माझाही भर असं असतो की त्यांना वस्तू रुपाने त्यांना बनवायला लावतो आम्ही, म्हणजे प्रॅक्टिकल्सच्या रुपामध्ये त्यांना प्रॅक्टिस होते. आणि आमच्याकडे ती स्कीम पण आहे पीओटीएस अंतर्गत, की हा म्हणजे आपल्याला प्रोडक्ट ओरिएंटेड ट्रेनिंग स्कीम आहे आपली, तर त्या माध्यमातून पण आपण आपल्या इथे राबवत असतो, जेणेकरून आपला विद्यार्थी हा इंडस्ट्रीत काम करू शकेलच, पण त्याला जर स्वयंरोजगार सुरू करायचा असेल जसं वेल्डर, कार्पेंटर, शीट मेटल, हे विद्यार्थी तर करूच शकतात, की स्वतःचा उद्योग ते नक्कीच तयार करू शकतात.
1: नक्कीच. वैशाली मॅडम, सध्या नागपूर विभागांमध्ये मुलींसाठी किती आयटीआय उपलब्ध आहेत आणि मुलींसाठी कोणते व्यवसाय त्यामध्ये उपलब्ध आहेत, काय सांगा?
2: महिला सुद्धा हा समाजाचा फार महत्वाचा भाग असतात आणि त्यांचं तांत्रिक शिक्षणामध्ये सहभाग वाढावा याकरिता नागपूर विभागामध्ये आपल्याकडे 3 मुलींसाठी आयटीआय सुरू आहेत. आणि मुलींकरिता ड्रेस मेकिंग, कॉस्मेटोलॉजी, कटिंग, सुईंग यासारखे व्यवसाय त्यांच्यासाठी उपलब्ध आहेत, जेणेकरून त्या त्यामध्ये आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात.
1: मुलं शिक्षण घेत असताना शिक्षणासोबतच इंडस्ट्रीशी जुळून घेण्यासाठी संधी उपलब्ध आहेत का आपल्या संस्थेमार्फत?
0: हो, भरपूर संधी उपलब्ध आहेत मॅडम. आपल्या आता डीजीटीनी जो आपला अभ्यासक्रम दिला आहे त्यामध्ये त्यांच्या 1200 तासांच्या प्रात्यक्षिक थेरी सोबतच त्यांना 150 तासाची ओजीटी आपण त्यांच्यात अंतर्भूत केलेली आहे. ओजीटी म्हणजे नक्कीच मला सांगायला आवडेल की ओजीटी म्हणजे ऑन जॉब ट्रेनिंग, की त्यांच्या ट्रेडशी रिलेटेड इंडस्ट्री सोबत आपण एमओयू करतो आणि 150 तास म्हणजे अप्रॉक्सिमेटली 20 दिवस गेले जर तर 8 तास रोज अशाप्रमाणे आपण एखाद्या कंपनीमध्ये त्या ट्रेडचं जिथे आहे तसं आता आणि डीएसटी म्हणजे ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग हे दोन्ही आपल्या कोर्समध्ये अंतर्भूत केलं आहे. ओजीटी हे प्रत्येक ट्रेडला कंपल्सरी आहे, डीएसटी आपण काही ट्रेड सोबत घेतलेला आहे. तर जसं आता आमचं एमएसआरटीसी सोबत आहे म्हणजे ओजीटी आणि डीएसटी दोन्ही आहे, तर ओजीटीला आपले मुलं तेव्हा जातात जेव्हा ओजीटी करता जातात तर 20 दिवस जातील. तिथले जे इंजिन्स आहे, एमएसआरटीसीला आपण डिझेल मेकॅनिक, एमएमव्ही मोटर मेकॅनिक व्हेकल हे मुलं पाठवतो. एमएससीबीला वगैरे आपले जे मुलं जातात ते इलेक्ट्रिशियन, वायरमन हे मुलं त्याला तिकडे प्रेफरन्स देतात. तर ह्या काही गव्हर्नमेंटच्या कंपन्या किंवा काही ठिकाणी आपले प्रायव्हेट इंडस्ट्रीजमध्ये पण जसं टर्नर आहे, मशिनिस्ट आहे, तर त्यांना पण आपण इंडस्ट्रीमध्ये पाठवत असतो की जिथं त्यांना त्यांच्या ट्रेडशी रिलेटेड काम हे करायला मिळतं. आणि जो

0: नो भाऊ त्यांना इंडस्ट्रीत यायला हवा तो तिथे त्यांना येतो आणि ते 20 दिवस तिथे गेल्यामुळे जेव्हा ते पासआउट झाल्यानंतर ज्या वेळेला जातात तर त्यांना थोडंसं ते जुळवून घ्यायला सोपं जातं.
1: म्हणजे थेरॉटिकल नॉलेजपेक्षा प्रॅक्टिकली जेव्हा ते उतरतं तेव्हा एक विश्वास येऊन जातं की नाही हे काम मी करू शकतो.
0: आमचं आयटीआय म्हणजे मॅडम प्रॅक्टिकलच जास्त असतं, 5 तासाचं म्हणजे रोजच्या त्यांच्या करिक्युलम मध्ये जवळपास प्रॅक्टिकलचाच अंतर्भाव जास्त आहे थिअरीपेक्षा. आणि ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये मुलं जात आहे ओजीटीला जात आहे तेव्हा ते जवळून बघू शकतात, डीएसटीला जातात त्यावेळेला ते 6 महिने ते 9 महिने 2 इयर स्टेटचे मुलं राहतात तिथे इंडस्ट्रीतच त्यांना काम करायचं असतं. तर त्यामुळे त्यांना तिथे एक दिशा मिळते की एक्झॅक्टली आपल्याला नेमकं काय काम करायचं आहे, जो गॅप आपला इंडस्ट्री किंवा आपल्या संस्थेत असतो तो भरून निघतो. त्यामुळे ते नंतर काम करत असताना त्यांना तो कॉन्फिडन्स येतो,
1: कॉन्फिडन्स येतो
0: काम करायला.
1: बरोबर. शासकीय तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना किंवा कार्य आपल्या संस्थेमार्फत पार पाडले जातात?
0: आमच्या सगळ्याच आयटीआयमध्ये, आमच्या आयटीआयमध्ये मॅक्झिमम ठिकाणी एनएसएस आहेच. एनएसएसच्या माध्यमातून सगळ्या थोर पुरुषांच्या जयंती आहेत किंवा जे सार्वजनिक संदेश आहे, सार्वजनिक उपक्रम आहे ते चालत असतात. तसंच आपल्या आयटीआयमध्ये तंत्र प्रदर्शनचं आयोजन आपण करतो वर्षाला एकदा, क्रीडा स्पर्धा होतात, त्यामुळे मुलांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आणि मला नक्कीच सांगायला आवडेल की आमच्या आयटीआयमध्ये ग्रीन जिमची पण व्यवस्था आहे, म्हणजे वस्तीगृह आहे का आपल्याकडे, नागपूर आयटीआयला वस्तीगृह आहे, मुलांच्याकडे हॉस्टेल फॅसिलिटी आहे मुलांकरता आणि मुलांकरिता आहे. आणि तिथे आपल्या ग्रीन जिम लावलेला आहे, बॅडमिंटनचा कोर्ट आहे, त्यामुळे मुलांचं
1: पर्सनल लाईफ पण
0: बॅलन्स राहतं. हा नक्कीच.
1: वैशाली मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा की आयटीआय नंतर उच्च शिक्षणासाठी काही संधी उपलब्ध असतात का, याविषयी तुम्ही काय सांगाल?
2: हो मॅडम, अगदी मुलांना जरी 10वीत पर्सेंटेज कमी मिळाले आणि तो पॉलिटेक्निकला ऍडमिशन करूनही शकला तर त्यांनी जर आपल्या 10वीनंतर आयटीआय केलं आणि त्यांनी 2 वर्षाचा अभ्यासक्रमामध्ये जर ऍडमिशन केलं तर त्यांना पॉलिटेक्निकच्या सेकंड इयरमध्ये ऍडमिशन घेता येते आणि त्यानंतरही पॉलिटेक्निक केल्यानंतर त्यांना इंजिनिअरिंगला सुद्धा जाता येते. अशा पद्धतीच्या 10वीनंतर आपण आयटीआय आणि आयटीआय नंतर पॉलिटेक्निक आणि मग इंजिनिअरिंग अशा पद्धतीच्या संधी उपलब्ध असतात.
1: बरं. श्वेता मॅडम, व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांना शासनामार्फत काही विद्यावेतन मिळतात का?
0: हो मॅडम, सर्व विद्यार्थ्यांना 80% अटेंडन्स पूर्ण असेल तर दरमहा 500 रुपये विद्यावेतन हे आपल्या शासनामार्फत सगळ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणार्थ्यांना मिळत असतात.
1: वैशाली मॅडम, आयटीआय सुरू असतानाच विद्यार्थ्यांना जर 12वीमध्ये ऍडमिशन घ्यावायची असेल किंवा 12वीचा लाभ आपल्याला मिळू शकतो का?
2: हो मॅडम, इथे आयटीआय केल्यानंतर विद्यार्थ्यांना 2 सब्जेक्ट घेऊन त्यांना 12वीचे समकक्षता मिळत असते.
1: बर. म्हणजे ते 2 विषय
2: विषयांमध्ये त्यांनी परीक्षा द्यायची आहे आणि बाकीचं जे आयटीआयचे सर्टिफिकेट ते इन्क्लूड करून त्यांना 12वीची समकक्षता मिळत असते.
1: बर. वैशाली मॅडम आणि श्वेता मॅडम, जाता जाता तुम्ही तरुण उद्योजक होणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा आयटीआयमध्ये प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?
2: विद्यार्थ्यांना असं संदेश द्यावा असं वाटेल मला की त्यांनी 10वीनंतरच त्यांना तांत्रिक शिक्षण घेतल्यानंतर अगदी 1 आणि 2 वर्षाचे कोर्स त्यांनी पूर्ण केले की त्यांना लगेच नोकरीची संधी उपलब्ध होतात किंवा ते स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. म्हणजे कमी शिक्षणात आपण लवकर नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते, रोजगार मिळू शकतो. तर मॅक्झिमम मुलांनी त्याच्याकडे आपण प्रवेशासाठी बघायला पाहिजे आणि त्यांनी ऍडमिशन करावा असं मला वाटतं.
0: मला नक्कीच सांगायला आवडेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर इथे येऊन अर्ज भरावा आणि कन्फर्म करावा. त्यांना 1 वर्षाच्या अभ्यासक्रमाला आणि 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाला पूर्ण झाल्याबरोबर त्यांना अगदी जॉबची गॅरंटी आहे, हमी आहे. कारण की आता इवन माझ्याकडे आता 17 जूनला आपण पूर्ण सगळ्या 27 स्टेटसाठी पण एक कॅम्पस ड्राईव्ह घेत आहोत तर जवळपास 50च्या वर इंडस्ट्री आपल्याकडे येत आहे आणि ते जॉबसाठी मुलांना चान्स देत आहेत. त्यामुळे मॅक्झिमम मुलांना ज्यांना नोकरीची लवकरात लवकर नोकरीची गरज आहे त्यांनी 1 किंवा 2 वर्षाचा अभ्यासक्रम केल्याबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याकडे त्यांनी फक्त तो व्यवस्थित अभ्यासक्रम पूर्ण करावा त्यांना नक्कीच आपल्याला रोजगार फळ मिळेल. नक्कीच.
1: धन्यवाद मॅडम. आज तुमच्याशी संवाद साधताना मला स्वतःला एक वेगळीच ऊर्जा मिळाली. तुम्ही दिलेल्या करिअर मंत्राने तरुणांना दिशा दाखवली, तुमच्या अनुभवांच्या बोलांनी मनाला उभारी दिली आणि तरुण उद्योजक बनण्याच्या तुमच्या आव्हानाने अनेक स्वप्नांना पंख दिले आहे. कौशल्याच्या जोरावर तरुण स्वतःचे साम्राज्य उभे करू शकतो हा विश्वास तुम्ही आजच्या संवादातून निर्माण केला आहे. तुम्हा दोघींचं पण अत्यंत व्यस्त दिनक्रम

0: माध्यमातून तुम्ही वेळ काढून आमच्या युवा श्रोत्यांशी संवाद साधला त्याबद्दल मी अश्विनी आपण दोघांची आभारी आहे. आकाशवाणीतर्फे आपल्या दोघींचे खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद मॅडम.
0: तर माझ्या युवा मित्रांनो, हा होता आजचा करिअर मंत्र. जाता जाता मी तरुणांना एवढंच म्हणेन की स्वतःच्या हातातील कौशल्यावर विश्वास ठेवा, कष्टाची तयारी ठेवा आणि नोकरी शोधण्यासोबतच नोकरी देणारी उद्योजक बना. श्वेता मॅडम आणि वैशाली मॅडम यांनी यांचे अनुभवाचे शब्द आपल्याला आज सांगितले. त्यांचे शब्द आपल्या आयुष्याला एक नवी कूस बदलून देतील असं मला वाटते. स्वतःमधील उद्योजकाला जागे करा, कौशल्य आत्मसात करा आणि यशाचे शिखर गाठा. पुन्हा भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.
3: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतात आयटीआय मधील प्रवेश प्रक्रियेबाबत संताजी जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक संस्था नागपूर च्या उपसंचालिका श्वेता कुलकर्णी तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नागपूर च्या सहाय्यक संचालिका वैशाली कुंभले यांची आपली मैत्रीण अश्विनी खवसे हिने घेतलेली मुलाखत. मित्रांनो, आपल्या देशाचा खरा विकास हा उंच इमारतींमध्ये नाही तर सुदृढ, जागरूक आणि सक्षम तरुणांमध्ये आहे. चला तर मग आज आपण सगळे एक संकल्प करूया. मी स्वतः सगळ्या प्रकारच्या व्यसनांपासून दूर तर राहीलच, पण इतरांनाही नशामुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरणा देईल. कारण स्वप्नांना व्यसनाची नाही तर जिद्दीची गरज असते. चला तर मग आता मी तुमची मैत्रीण धनश्री आता इथेच थांबते. पुन्हा भेटूया युवावाणीच्या अशाच एका प्रेरणादायी भागात. तोपर्यंत नशेला नकार द्या आणि आयुष्याला नवीन आकार द्या. श्रोते हो, ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची आणि सादर करते होते अतुल साखरकर. नमस्कार.

0: व्हायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्तघटकांची गरज याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर 17 वेळा रक्तदान केलेल्या मंगेश वानखेडे यांनी सर्व नागरिकांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.
1: माझं नाव मंगेश वानखेडे, मुक्काम पोस्ट देवळी, जिल्हा वर्धा. मी आतापर्यंत 17 वेळा ब्लड डोनेट केलंय आणि जेव्हा जेव्हा पेशंटला गरज पडते ब्लड डोनेटची तेव्हा तेव्हा मी वर्षातून कमीत कमी 2 ते 3 दा करत असते. आणि हे ब्लड डोनेट प्रत्येकाने सुद्धा करायला पाहिजे, कारण त्या डोनेटमुळे कोणाचा तरी जीव वाचते. आणि एक ब्लड डोनेट दिल्यानंतर काय होते की तुमचं पुन्हा 3 महिन्यांनी चांगलं रक्त येते, तुम्हाला चांगलं वाटते आणि एक नवीन ऊर्जा मिळते.
0: अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं ऐतिहासिक 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात दिनांक 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. हे संमेलन 4 दिवसांचं असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापच्या प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर उपस्थित होते. नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या उपक्रमाद्वारे पुणे मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांद्वारे 100व्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील अशी माहिती सोमण यांनी दिली. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याकरता राज्य शासनानं 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मदत वाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीनं होणार असून मदतीचे वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलडाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. चालू हंगामामध्ये यापूर्वी शेतपिकीच्या नुकसानीसाठी वितरित केलेल्या निधीमध्ये या नव्या प्रस्तावातील मागणीचा समावेश नाही याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एका हंगामात एक वेळ याप्रमाणे मदत दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. खरीप हंगाम 2026 साठी राज्य शासनाच्या विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे संच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून पात्र शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत तूर, मूग आणि उडीद या पिकांच्या सुधारित वाणांचे प्रत्येकी 4 किलो वजनाचे बियाणे तसंच जैविक खताची पाकिटं शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहेत. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं करण्यात येत असल्यानं या योजनेत महिला शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य देण्यात आलं असून किमान 30% लाभ महिला लाभार्थ्यांना देण्याचं नियोजन आहे. योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी सहाय्यक कृषी अधिकारी मंडळ, कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. अकोला जिल्ह्यात एप्रिल ते जून या कालावधीत युरिया खत मंजूर आवंटन 14,122 मेट्रिक टन असून आतापर्यंत 12,672 मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झाला आहे. नर्मदा बायोकेम या कंपनीची 1,300 मेट्रिक टन युरिया खताची रेक जिल्ह्यात दाखल झाली असून त्याचंही वाटप सुरू झाल्याचं कृषी विकास अधिकारी डॉ तुषार जाधव यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: पुढील आठवड्यात गुरुवार दिनांक 17 जून 2026 पर्यंत IPL कंपनीची 1,200 मेट्रिक टन व चंबल कंपनीची 900 मेट्रिक टन असे 1,121 मेट्रिक टन युरिया खत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे. आज रोजी जिल्ह्यात 4,862 मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात युरिया खताचा साठा उपलब्ध आहे व सर्व शेतकऱ्यांना त्याचे वाटप सुरळीतपणे सुरू आहे. मुबलक प्रमाणात खत उपलब्ध असून भविष्यातही खत निरंतरपणे आपल्याला उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रशासनात सहकार्य करावे, तसेच गर्दी आणि जास्तीची खत खरेदी करणे टाळावे.
0: अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने होमुर्जच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे.
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाश

0: आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शेतकरी कर्जमाफीच्या जाचक अटींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज जळगाव जामोद तालुक्यातील खांडवी इथं आंदोलन केलं. पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात 12 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे. त्याला पाठिंबा म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष प्रसेनजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे बुलडाणा जळगाव जामोद मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. 2019 कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना वगळण्याच्या जीआरच्या अटी रद्द करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार केला जाणार आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील वसंतराव देशपांडे सभागृहात रविवार दिनांक 28 जून रोजी नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सत्कार मूर्तींमध्ये शंकरबाबा पापळकर, डॉ चंद्रशेखर मेश्राम, डॉ रवींद्र कोल्हे, डॉ स्मिता कोल्हे, डॉ विलास डांगरे, डॉ परशुराम खुणे, सत्यनारायण नुवाल आणि जनार्दनपंत बोथे यांचा समावेश आहे. कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांच्या अध्यक्षते खाली नुकतीच नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत नागरी सत्कार कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी इथं गोमुखेश्वर संस्थानजवळील अडाण नदीच्या पात्रात आज 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. तर वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये मानोरा तालुक्यातील फुलुंबरी धरणात पुसटच्या एका 18 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानं आपल्या वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत रात्री उशिरा मालेगाव तालुक्यातील टिवळी इथल्या बकाल परिवारातील पती पत्नी लहान मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह शेतात आढळून आले. हवामान. भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलं आहे. नागपुरात देखील आज दुपारपासून ढग दाटून आले आहेत. येत्या काही तासात बुलडाणा आणि गडचिरोली वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान उद्या बुलडाणा, अकोला आणि वाशिम वगळता इतर सर्व जिल्ह्यात वादळाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र अमरावती, वर्धा आणि यवतमाळ इथं उष्णतेची लाट देखील कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. अमरावती महापालिकेच्या बांधकाम विभागानं केलेल्या सर्वेक्षणात शहरातील एकूण 76 इमारती धोकादायक स्थितीत असल्याचं आढळून आलं आहे. यामध्ये अतिधोकादायक C1 प्रवर्गातील 26 तर धोकादायक पण दुरुस्तीयोग्य C2A प्रवर्गातील 50 इमारतींचा समावेश आहे. महापालिकेनं या इमारती तातडीनं रिकाम्या करून आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संबंधित मालक आणि भोगवटदारांना नोटीस बजावल्या आहेत. मात्र अनेक ठिकाणी इमारत मालक आणि भाडेकरूंमधील वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे नोटीस त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्यानं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं आवाहन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा नागरी सत्कार करण्यात येणार आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे. सादर करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत. आजच्या या कार्यक्रमात सुरुवातीला रिंगा रिंगा या चित्रपटातलं सुखविंदर सिंग यांच्या स्वरातलं हे गीत.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना? वर्गातले शिक्षक तर आता गप्पा बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं इथं पर्यंत पण बोलले असतील.

पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवतायत. एक छान गाणं ऐकवण्याची मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणारच आहे.

तर दोस्तांनो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. हा हा हा. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्ट मध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तांनो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागली आहे, हो ना? तर असं नाही बरं का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे म्हटलं. बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर आला, सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, हा एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला, मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हा पटकन छान पाऊस पडायला हवा. आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हा

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं.

त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे, त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले, लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897 म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं, मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं, फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात, आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच, पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरा पेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रती अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

न्यूज ऑन AIR ऐप वर आकाश। श्रोते हो, बालदोस्तांसाठी आपण कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत, निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची। आता यानंतरची आमची उद्घोषणा लगेचच।

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5,000 वाचले, नवीन साडी घेऊया?
4: नको, मागच्या महिन्यातच तर घेतली होती. आणखी एक
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: आली आहे मोठी.
3: आता जाग बाई.
5: RBI सांगते
3: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
6: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
7: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
6: आणि लाइट बिलाचे.
7: आता 0 कसे देऊ?
6: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
7: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात

0: 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ते आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 dashamsh TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या 1ल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्या

0: याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या 2 आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या 2 भावांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या JSW बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके? नाही, आधी बचत, आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
1: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: RBI सांगते,
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
4: न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत.
5: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
6: नमस्कार, मी केतकी धत्ते.
5: आत्ता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 हून जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
7: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज

0: राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
1: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
0: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता. FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00
1: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
0: दोन्ही वेळेला.
1: तर नक्की ऐका
0: अज्ञात मुंबई. मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन AIR ॲपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जून पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्युईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट

0: उत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलीस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही एक प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटीबरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहे, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि ॲनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पाहावे सिनेमा. तसं आपला नॉर्मल व्हेन्यू तर NFDC आहेच पेढा रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्र नाट्य मंदिर आहे तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त 2 कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्टे इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये ह्या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 पेक्षा जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशांमधून यावर्षी आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, म्हणजे ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शनमधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDC प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDC स्वतःचं एक पॅकेज आहे, कारण आम्ही NFDC पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेल्या आहेत, त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे, अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण

0: साजरी करत आहोत, ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे. ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत. त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर FIFRESCI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचं एक अवॉर्ड असतं. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत ह्या संपूर्ण ह्याचा ओवापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, तर हे म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदानप्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्म मेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही मागच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFFमध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो नवीन मिळेल.
1: श्रोतेहो, यंदाच्या MIFFचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा MIFF इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे. आणि आपला फिल्म सिटी महारगाव मेट्रो महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो. पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील करोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेले आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आवाहन राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत, या क्षेत्रात येऊ इच्छिणारे त्यांनी याचा नक्की लाभ घ्यावा. MIFF महोत्सवच फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहेत. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय. आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल

0: अर्थसहाय्य म्हणजे देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाउन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याचा जी आर यायचा आहे पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांशी, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा.

तून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेले आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर. नभोनाट्य ती विमुक्ता.

न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948 अर्थात 14 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान. सादरकर्ते आहेत रोशन जाधव. ऐकूया प्रतिभा देवधर यांचं कीर्तन.

काही माणूस गुणामुळे गुणवान ठरतो, धनामुळे धनवान म्हणून ओळखला जातो, अचानक धनलाभ झाला तर नशीबवान समजला जातो, पण सात्विक दानानं श्रीमान होतो, दान दिल्यानं पुण्यवान ठरतो. म्हणूनच ज्ञानदास सांगतात

जीवन असं पुण्यवान ठरण्यासाठी प्रत्येकानं कशा कशाचं दान करावं, प्रश्न किती मार्मिक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा समर्पक आणि विचारपूर्वक दिलंय. जे आपल्याजवळ असेल आणि ज्याच्यावर आपली सर्वतोपरी मालकी असेल असं जनकल्याणासाठी आणि राष्ट्रधारणेसाठी काहीही दान द्यावं. आता दान देण्याच्या गोष्टीची यादीच करायची म्हटली तर कितीतरी मोठी होईल. अन्नदान, जलदान, धनदान, ज्ञानदान, वस्त्रदान, परोपकाराचं दान, सत्कार्याचं दान, संस्काराचं दान, श्रमाचं दान, सेवाव्रताचं दान आणि आधुनिक विज्ञान युगात देहाच्या सर्व अवयवाचं दान म्हणजे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान. माणसाने कोणतंही दान द्यावं पण त्यात सारासार विचार असावा, सात्विक बुद्धी जागृत असावी आणि आपण केलेलं दान अनाठाई केलं नाही ना हे उघड्या डोळ्यांनी बघून पारखलेलं असावं. असं म्हणण्याचं कारण वाम मार्गाने धन मिळवून उदार झालेले दानशूर कितीतरी आहेत आणि मंदिर मठासमोर आपलं फडकं पसरून भीक मागणारे निरुद्योगी कमी का आहेत. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात दानाविषयी सतत शंका असते. आपण कष्ट करून सतत आयुष्यभर झिजायचं आणि या निरुद्योगांना पोसायचं अशी शंका मनात येते. म्हणून या शंकेचं उत्तर मोरोपंतांनी अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे. उघड

दान देण्यासाठी लायक आणि गरजवंत शोधावा, यासाठी दात्याला पारखी नजर हवी, व्यक्ती अचूक हेरता यावी, दिलेल्या दानाचा दात्याला गर्व नको, तसंच दान स्वीकारणा भोगत्याला उन्माद नको, दोघांची वैचारिक पातळी एक असावी, त्याच वेळी समाज उभारणीचं, राष्ट्र रक्षणाचं आणि जीवनाचं दान देण्याचं दान योग्य स्वरूपात दिलं जाईल, म्हणून म्हटलं दान

संबंधी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 20 ते 22 या 3 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस असे दान सांगितले आहेत. तामस दान उन्माद निर्माण करतं, राजस दान परतफेडीची अपेक्षा धरतं, पण सात्विक दान कल्याणकारी दान असतं. म्हणून या दानाचा आपण विचार करूया. दान

स्मृतम रंगून शहरात केवढं मोठं दान दिलं गेलं. सुभाष बाबूंनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार होती. युद्ध साहित्य जमवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी सुभाष बाबूंची तुला केली गेली. सर्व स्त्रियांनी मंगळसूत्रापासून आपापले सर्व दागिने घातले. पण तुलेचं पारड काही बरोबरीसाठी येईना, काही कमी पडू लागलं. इतक्यात एका गुरखा स्त्रीनं सोन्याची फ्रेम असलेली एक तस्वीर तराजूला अर्पण केली. तस्वीर तराजूत पडली आणि तराजूची तुला परिपूर्ण झाली. लढाईत कामी आलेल्या मुलाची ती स्मृती होती. ती तस्वीर पाहून सुभाष बाबू म्हणाले, माताजी, मुलाने देशासाठी देहाचं दान केलं आणि तुम्ही सर्वस्वाचं देशासाठी दान करून चिरंजीव दानाचं महत्व पटवून दिलं. आपलं नाव अमर झालं. देशाची गरज ओळखून दान केलं. आझाद हिंद सेना आपल्या दानाचा सन्मान करती आहे. यावरून असं म्हणावंसं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला दान करण्यासाठी योग्य अवसर यावा लागतो. अवसर आल्यावर दान करणं आणि त्याच्यासाठी सदैव सिद्ध असणं खरंच आजच्या प्रगत युगात धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचं आणि तितकंच महत्वाचं सिद्ध असणं हे केव्हाही. पण वेळ केव्हा कोणती कशी येईल याचा भरोसा असत नाही. सध्या चाळ पद्धत मोडली, एकत्र कुटुंब पद्धत जवळजवळ संपुष्टात आली, ब्लॉक संस्कृतीचा उदय झाला आणि तो रुजला सुद्धा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो सगळ्यांना आवडायला लागला. त्यामुळं कौटुंबिक संबंधाचा दुवा जरा निखळताना दिसतो आहे. म्हणून विज्ञान युगातील काळाची गरज ओळखून जीवन जगण्यासाठी काही मार्ग आणि दान सांगण्याची आज गरज निर्माण झाली. म्हणून म्हटलं

रक्तदान आजच्या काळाची खरी गरज आहे. हे दान प्रत्येकाला आपण हयात असताना करता येतं आणि दान दिल्याचा आनंद मिळतो. जिज्ञासू आणि अभ्यासक व्यक्तींच्या मनात सहज असा विचार येईल, आत्ताच का बरं कृत्रिम रक्त पुरवठ्याची गरज भासावी. सध्या कोणतीही वस्तू बाजारात एकदम गायब होते, टंचाई निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई झाली की काय? पण तसं नाही बरं. मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई कधीही निर्माण होणार नाही याची संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे. पण अपघात, जबर खोलवर होणाऱ्या जखमा आणि प्राणघातक होणारे हल्ले, यावेळी निसर्ग निर्मित मानव शरीरातील रक्त कमी होतं, त्यावेळी व्यक्ती प्राणाला मुकते. अशा वेळी कृत्रिम रक्ताचा पुरवठा करावा लागतो आणि जीवदान द्यावं लागतं. अशाच एका घडलेल्या घटनेवरून एका शास्त्रज्ञाने सिद्धांत काढला. अशक्ताला सशक्ताचं रक्त दिलं गेलं, रक्ताचा साठा शरीरात पूर्ववत झाला, पण जीव मात्र जगला नाही. असं का झालं याचा शोध इसवी सन 1900 मध्ये डॉक्टर लॅट स्टायलरनं लावला. तो आपल्या शोधात असं म्हणतो की सर्वांच्या रक्ताचा रंग जरी लाल असला ना तरी रक्त सारखं नसतं, ते निरनिराळ्या गटाचं असतं. म्हणून कृत्रिम रक्त पुरवठा करताना रक्त जुळत नसल्यामुळं मनुष्य दगावण्याचा संभव असतो. म्हणून रक्तदात्यांना या शास्त्रज्ञ डॉक्टरानं एक मौलिक सूचना करून किती सुंदर मार्गदर्शन केलंय. तो आपल्या मार्गदर्शनात असं म्हणतो.

महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ए बी आणि ओ असे रक्ताचे गट आहेत. ए आणि बी गट असणारे लोक खूप आहेत म्हणून त्यांना विश्वग्राहित असं म्हणतात. पण ओ गट हा विश्वदाता गट म्हणून ओळखला जातो. ए बी रक्त गट असणाऱ्याला कृत्रिम पुरवठा रक्ताचा करावा लागला तर कोणाचंही रक्त चालतं, पण ओ गट असणाऱ्याला त्याच गटाचं रक्त लागतं म्हणून ओ गट असणारा दुर्मिळ रक्तदाता म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा न करता त्याचं नाव, पत्ता, रक्तगट, वय कार्डावर नोंदवून घेतात, त्याला ओळखपत्र देतात आणि जेव्हा गरज भासेल ना तेव्हा बोलवून घेऊन रक्त घेतात. मानवी शरीर म्हणजे फ्रेश रक्ताची ईश्वरी बँक आहे. हे रक्त संपूर्ण निर्जंतुक असतं, पण पहा असं मिळणं नेहमी कठीण. म्हणूनच ब्लड बँकेत रक्ताचा साठा करून त्याची वर्गवारी करून ठेवावी लागते आणि मगच मागणीप्रमाणे द्यावं लागतं. म्हणून म्हटलं मो

वय वर्ष 18 ते 60 या वयोगटातील निरोगी आणि परिपूर्ण व्यक्ती असणाऱ्यांना रक्तदान करता येतो. ब्लड बँकेवर बोर्ड असतो, रक्त द्या आणि रक्त घ्या. रक्ताची विक्री केली जात नाही. मग मनात असा प्रश्न उभा राहतो, रक्ताची विक्री नाही मग पैसे कशाला? रक्ताची तपासणी होण्यासाठी, रक्त निर्जंतुक करण्यासाठी, पॅलेथिन बॅग मध्ये रक्त साठवण्यासाठी आणि सतत शीतपेटीत ठेवण्यासाठी जो शास्त्रीय खर्च येतो त्यासाठीच पैसे द्यावे लागतात. आता आलं ना ध्यानात की दान केलेलं रक्त कधीही विकलं जात नाही, त्याची सुयोग्य जपणूक करण्यासाठी म्हणूनच पैसे द्यावे लागतात. रक्ताजवळ भेदभाव नाही, रक्ताजवळ स्त्री पुरुष असा फरक नाही. रक्त गरीब आणि श्रीमंत असा तरतम भाव करत नाही. म्हणून आपल्याजवळ निसर्गदत्त असणाऱ्या रक्ताचं दान करून आपण पुण्यवान व्हावं. म्हणून म्हटलं कर

इस्पितळातील काम संपवून गणू घरी निघाला होता. त्याचे डोळे सारखे अश्रूंनी भरून येत होते. आज सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्याचं मन त्या प्रसंगाशी गुंतलं होतं. तसं पाहिलं तर गणू एक इस्पितळातील सेवक. असे प्रसंग वारंवार येणारच. अत्यावस्थ झाल्यावरच रोग्याला त्याचे नातलग इस्पितळात आणतात. ज्याचं भरलं तो जातो, ज्याचं आयुष्य असतं तो उपचारांनी बरा होतो आणि घरी जातो. काट रिकामी होते, दुसरा रुग्ण येतो आणि सेवेकरी सेवा करू लागतात. पण आजचा प्रसंग काही निराळाच होता. सवयीप्रमाणे गणूचे पाय चालत होते. चालता चालता तो थांबला. सदू त्याच्याकडे एकटक बघत होता. अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा करावा ना तसा उभा राहिला होता. तोंडून हो नाही किचू नाही मुक्या माणसाप्रमाणे त्याची ती अवस्था. सदूने चटकन त्याच्या नातलगाला निरोप पाठवला. तो सुद्धा आला. अजून गणू तसाच उभा. काय दिसलं बरं दोघांना.

अरे गणू, काय झालं रे? असा गप्प का बोलत का नाहीस? तुझे डोळे पाण्याने का भरले आहेत? असं म्हणत सदुनी त्याला गदागद हलवलं. तो भानावर आला आणि म्हणाला, सद्या काय सांगू, आज कोल्हापूरच्या इस्पितळात विपरीत घडलं. एक खेडूत स्त्री मरण पावली. काय सांगू, सारे डॉक्टर धावपळ करत होते, अगदी जीवाचा रान करत होते. त्या रात्री स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक क्षण मोलाचा होता. ऑपरेशन करण्यासाठी तिला टेबलवर घेतली होती. पण काय गणू, काही सांगू नकोस, तिचं आयुष्य संपलं म्हणून ती गेली. नाही रे, तसं काही झालं नाही. ऑपरेशन करण्यापूर्वी तिला रक्त देणं आवश्यक होतं. बैलाने शिंग मारून भोसकल्यामुळं जबर जखमी झाली होती. पण तिच्या रक्ताचा घटच दवाखान्यात शिल्लक नव्हता म्हणून ती प्राणाला मुकली. सद्या आपण पाच जणांनी काहीच केलं नाही, असे शब्द त्या सायकलच्या दुकानातून कानावर आले. गणू दमलाय, त्याला घरी पोचव. उद्या आपण काय करायचं ते सर्वजण ठरवूया. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी सायकलचं दुकान चालवलं होतं. दुकानात वर्दळ वाढत होती. कुणी दुरुस्त केलेली सायकल नेण्यासाठी येत होता, कुणी भाड्याने घेण्यासाठी, कुणी दुरुस्तीला देण्यासाठी. सर्वांच्याच कानावर कोल्हापूरच्या इस्पितळातील घडलेली घटना गेली. जो तो चुकचुकत होता. इतक्यात रस्त्यावरून जाणाऱ्या साधूकडे साऱ्यांचं लक्ष गेलं. तो म्हणत होता, दान

रितेन तेथे कधी होणार या शब्दामुळे त्या सर्व तरुणांचं मन एकदम कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलं. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात, दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्ताचं दान करू शकता. तुम्ही केलेलं रक्ताचं दान आम्ही कोणत्या गुणधर्माचं आहे हे तपासू आणि रक्तपेढीला पाठवून देऊ, असं त्यांनी म्हटलं. आणि स्वर निदानाला लागले सुख.

रे जयन, आपण त्या दिवसानंतर काहीच केलं नाही। सदाशिव, तू तुझ्या तंद्रीत होतास, आता जागा झालास। मला येऊन 5 मिनिटं झाली याचा तुला पत्ताच नाही। तंद्रीतून भानार येऊन म्हणतोस की आपण काहीच केलं नाही, काय करायचं विसरलो। अरे, रक्तदानावर डॉक्टरांचं भाषण ऐकलं, संकल्प केला, पण कार्य मात्र केलं नाही। कोल्हापूरच्या इस्पितळात घडलेली घटना ऐकलीस ना? होय मनी।

आपण साऱ्या युवकांनी आता स्वस्त न बसता कामाला लागलं पाहिजे. त्या सायकलच्या दुकानात एक अनोखी रक्तपेढी सुरू झाली. एका वहीवर रक्तदात्याचं पूर्ण नाव, पत्ता, त्याचा रक्तगट नोंदवला जायला लागला. स्वयंसेवक स्वतः जातीनं प्रत्येक मुख्य इस्पितळात जाऊन सांगायला लागले, रक्ताची गरज पडेल त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही आनंदानं रक्तदान करू. प्रचार चांगला झाला, सभासदांची संख्या वाढली, इस्पितळातून निरोप येतात, रुग्णाला ताजं रक्त मिळायला लागलं. रक्तपेढीचे सभासद निस्वार्थी सेवा करायला लागले, रुग्णाचे नातलग पैसे द्यायला लागले, तर सभासद म्हणत एक जीव वाचवल्याचा आनंद आम्ही घेतो आहोत.

कार्यासाठी आशीर्वाद द्या, आपल्यापैकी युवकांना आमच्या रक्तपेढीचं सभासद करा, या चांगल्या कार्याचा गौरव एका शिबिरात केला गेला। सत्काराला उत्तर देताना सदाशिव म्हणाला,

सन्मान आणि गौरव स्वीकारून रक्तपिढीचे सभासद आपल्या सायकलच्या दुकानात येतात. तोच धापाटाकीत एक मनुष्य आला. हीच का ते अनोखी रक्तपिढी आणि हेच का ते सायकलचं दुकान? होय, डॉक्टरांची चिठ्ठी वाचा आणि चला माझ्या बरोबर. आताच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर झाली आहे. रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलंय आणि इकडे आलो. क्षणाचाही विलंब न लावता सदाशिव आपल्या मित्रांना घेऊन निघाला. इस्पितळात येऊन पाहतो तर सर्वजण हवालदिल. डॉक्टर धीर देत होते. सेवाभावी रक्तपिढीचे सभासद हजर झाले. रक्त पाहिजे असलेल्या गटाचं रक्त मिळालं. रिक्षा ड्रायव्हरचा जीव वाचला. धोका टळला. आप्त स्वकीय आनंदित झाले. दान केलेलं रक्त कारणी लागलं. माणसाचा जीव वाचला म्हणूनच म्हणतो.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं रक्तदान नव्हे जीवनदान या विषयावरचं कीर्तन. मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत चोखामेळा यांचा अभंग. संगीत आहे शांकनील यांचं.

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, उद्याच्या कृषीवाणीमध्ये अननस लागवडीची माहिती आपण ऐकू शकाल सकाळी 6:40 आणि दुपारी 2 आणि संध्याकाळी 7:30. राज्यस्तरीय प्रसारणात गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरंय तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्याच्या भेटीपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझं शिवार. यानंतर आपण ऐकणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: पामेला जैन आणि सहकाऱ्यांनी गायलेलं बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान गीत आत्ताच आपण ऐकलं. 8:05 होत आहेत. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
2: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
1: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले.

चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे, असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूत, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही, असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती, त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे, मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोलानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जबात अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ आज पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या.
बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना

0: ना जिंकला। तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी दोन खासदार असल्याचा दावा केला आहे। नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या। आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं। आपल्यासोबत दोन तृतीयांश खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे। दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे। पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे। सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे। तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली। वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे। NSDL अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे। 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन। अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवण्याच्या कराराबाबत संदिग्धता कायम। 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार। सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले। आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू, प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 आहेत। सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम। श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर दत्ता थुले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगीत।

0: न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आता ऐकूया वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक गीत.
1: एलकोट एलकोट
2: जय मल्ला.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. न्यूज ऑन AIR ॲपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत संजीवनी भिलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो, प्रतिमा मित्रा यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेंद्र श्रीवास्तव यांचं गीत आता आपण ऐकूया.

प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 आणि 15 सेकंद झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन पहिल्या सभेत पुन्हा आपली भेट उद्या पहाटे ठीक 5:50. तोपर्यंत निरोप घेऊया. शुभरात्री. जय हिंद. रात्रीचे 11:00